नमस्कार धाराशिव, FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948, 12 जून 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत मी आशिष लगाडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला मंगलध्वनी.

बाळ कुंडलकर यांची भक्तिगीत रचना आपण ऐकली डॉक्टर अपर्णा मयेकर यांच्या स्वरात. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं भक्तिगीत ऐकूयात. स्वर आहे मोहम्मद रफी यांचं.

कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेलं अशोकजी परांजपे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना पण ऐकली पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वाणी जयराम यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत रचना.

प्रेम धवन यांचं भक्तिगीत आपण ऐकलं, वाणी जयराम यांच्या स्वरात. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेलं प्रेम धवन यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या लघु कार्यक्रमात फुलशेती लागवड याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर याविषयीची माहिती भाग 4. त्यानंतर पर्यावरणविषयी कार्यक्रम 6:50 विषय आहे स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास भाग 4 सहक्षेप मुंबई अस्मिता वाहिनी. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 6:55 दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 आणि सकाळी 8:40 दरम्यान सकाळी 7:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 वेळ आहे दर्पण या हिंदी कार्यक्रमाची. विषय आहे शब्द सौंदर्य. संकलन आणि निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:30. सकाळी 11:00 कव्वाली. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30 आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. दुपारी 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये दृष्टीबाधितांसाठी ॲप निर्मिती करणारे शौनक सावरगावकर आणि ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल 6:10 नाचू कीर्तनाची रंगी हा कार्यक्रम 6:30. यामध्ये उजळूया नेत्रांची ज्योती याविषयी नंदिनी कडूसकर यांचं कीर्तन. वृत्तविशेष 6:15 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. घर शिवार हा शेतीविषयी कार्यक्रम 6:30. यामध्ये ब्रॉयलर कुक्कुटपालन याविषयी मुक्काम पोस्ट 13 तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतकरी अनिल अगतराव ढोबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. सोबत आरोग्य बळीराजाचं. यामध्ये मधुमेह कारणे लक्षणं आणि घ्यावयाची काळजी याविषयी माहिती भाग 1 डॉक्टर तानाजी लाकाळ. आणि उद्याचा धाराशिव जिल्ह्याचा कृषी हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. रात्री 7:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात कुलस्वामिनी आराधी मंडळ नायगाव पाडोळी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. रात्री 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10:00 बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम. 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्ततेनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

0: ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोतेहो, आता वेळ झाली आहे कृषीवाणी या शेतीविषयी लघु कार्यक्रमाची. कार्यक्रमात आज ऐकूयात फुलकोबी लागवड याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.

नमस्कार श्रोते हो आणि शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फुलकोबीला देखील 12 महिने बाजारामध्ये उठाव असतो। तेव्हा आपण फुलकोबी जरी लागवड केली तर निश्चित आपल्याला चलन 12 महिने मिळू शकते। शेतकरी बंधूंनो, फुलकोबी लागवडीचं तंत्र जर मग जाणून घ्यायचं असेल तर आपण काळजीपूर्वक ऐका। शेतकरी बंधूंनो, फुलकोबी लागवडीच्या पूर्वी आपण फुलकोबी ज्या जमिनीत लावायची आहे तिची निवड काळजीपूर्वक करणं आवश्यक असतं। जमीन निवडताना मध्यम ते भारी परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी। फुलकोबी लागवडीसाठी आपल्याला वेळ जर निवडावायची असेल तर लवकर येणाऱ्या फुलकोबीसाठी एप्रिल मे महिना, मध्यम येणाऱ्या फुलकोबीसाठी जून जुलै आणि ऑगस्ट महिना, तर उशिरा येणाऱ्या लागवडीसाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिना आपण फुलकोबी लागवडीसाठी निवडावा। यासाठी आपल्याला 600 ते 750 ग्रॅम हेक्टरी फुलकोबीचं बियाणं लागतं। फुलकोबी लागवडीसाठी पूर्व मशागत आवश्यक असते। यासाठी शेतास आडवी उभी नांगरणी दिल्यास ढेकळे फोडून घ्यावीत। वखारीची एक पाळी देऊन जमिनीत चांगले कुजलेले शेणखत 40 ते 50 गाड्या हेक्टर मिसळावे, नंतर पुन्हा वखारीची एक पाळी द्यावी। फुलकोबी लागवडीसाठी सुधारित जाती देखील आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। लवकर येणाऱ्या जातीमध्ये पुसा कातकी, पुसा दीपाली, अर्ली कुंवारी, अर्ली पाटणा या जाती उपलब्ध आहेत। तर मध्यम काळात येणाऱ्या फुलकोबीच्या जाती सुधारित जपानी, आघाणी, पुसा सिंथेटिक, पुसा शुभ्रा या जाती उपलब्ध आहेत। आणि उशिरा येणाऱ्या जातीमध्ये स्नेबॉल 16, स्नेबॉल 1, EC 12013 आणि CO 9 या जाती उपलब्ध आहेत। शेतकरी बंधूंनो, फुलकोबी लागवडीसाठी रोपे तयार करणं आणि त्याची लागवड करणं आवश्यक असतं। हेक्टरी 600 ते 750 ग्रॅम चांगल्या प्रतीचे बियाणे विकत घेऊन लवकर येणाऱ्या जातीचे बियाणे मे जून, मध्यम येणाऱ्या जातीचे बियाणे जून ऑगस्ट आणि उशिरा येणाऱ्या जातीचे बियाणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गादी वाफ्यावर पेरून रोपे तयार करावीत। रोपे 4 ते 6 आठवड्याचे झाल्यावर लागवडीस वापरावीत। लवकर येणाऱ्या जाती 45x45 cm, मध्यम आणि उशिरा येणाऱ्या जातीसाठी 60x45 cm किंवा 60x60 cm अंतरावर गादी वाफ्यावरील 4 ते 6 आठवड्याची रोपे झाल्यानंतर लावाव्यात। या जाती वरांब्याच्या बगलेत स्थलांतरित कराव्यात। शेतकरी बंधूंनो, फुलकोबी लागवडीसाठी खत व्यवस्थापन देखील खूप महत्त्वाचं आहे। हेक्टरी 100 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद द्यावं। यापैकी अर्धा नत्र अधिक पूर्ण स्फुरद स्थलांतराच्या वेळी आणि राहिलेला नत्र स्थलांतरानंतर 30 दिवसांनी द्यावं। फुलकोबीसाठी पाण्याचं नियोजन करत असताना पिकाच्या गरजेनुसार 10 ते 12 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। जमिनीच्या मजदुराप्रमाणे हा कालावधी आपण कमी जास्त करायला हवा। फुलकोबीची लागवड केल्यानंतर आंतरमशागत देखील तेवढीच महत्त्वाची असते। पीक स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी 2 ते 3 निंदण द्यावे, तसेच 1 ते 2 उकऱ्या देऊन झाडांना मातीची भर द्यावी। फुलांना फुलकोबीचे पानाने झाकायला हवे। शेतकरी बंधूंनो, फुलकोबी हे पीक बी पेरणीपासून 90 ते 120 दिवसात काढणीस तयार होते। हा कालावधी विविध जातीनुसार बदलू शकतो। फुलकोबी काढण्यासाठी स्थलांतरानंतर 40 ते 60 दिवसात पीक काढणीस तयार होते। पूर्ण वाढ झालेली फुले वरचेवर काढावीत। फुले काढणीस वेळ झाल्यास फुले पिवळा रंग धारण करतात आणि आणखी उशीर केल्यास फुलावर बुरशीसारखी वाढ आढळून येते। तेव्हा शेतकरी बंधूंनो, आपण जर सुरुवातीपासूनच फुलकोबी लागवडीच्या तंत्राचा चांगल्या पद्धतीने वापर करून त्याची जोपासना केली, काळजी घेतली, तर निश्चितच हेक्टरी फुलकोबीपासून

0: आपल्याला 150 ते 250 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
1: फुलकोबी लागवड याविषयीची माहिती आपण ऐकली. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता गेल्या 3 भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारण, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
3: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. तर अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी अशा रुग्णाला देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट, जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषध, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑन गोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
2: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
3: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ, जसं आहे कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
2: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
3: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, पण आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, तर खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
2: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
3: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षानंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाही. तशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणं फार गरजेचं आहे.
2: डॉक्टर, सरते शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
3: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत. 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
2: डॉक्टर जुनैद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
3: धन्यवाद.
2: नमस्कार श्रोते.

हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः आयुसीएन सीईसी म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथमध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
0: आणि खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
0: तेच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे, तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात एफएम 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात बन्या बापू या चित्रपटातील गीत.

0: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान।
1: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण।
0: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
1: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
0: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध। डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: हेलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगले अडकाल।
2: 10 लाख द्या वाचाल।
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत।
2: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल।
6: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा। चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये। चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
7: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू। दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 7:50 आता 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्या

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची प्रगती पथावर वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नीती आयोगाच्या बैठकीत प्रतिपादन. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्त्यातही वाढीची घोषणा. कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कौलनिर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती आणि वाळू मोफत देण्याचा निर्णय. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघ निवडणुकीतून गोकुळ गीते यांची माघार. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. जागतिक पातळीवर अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं आज वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. दरम्यान शेतकरी कल्याण हे केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. विकसित भारत घडवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत सांगितलं. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल आणि सर्वसमावेशक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53%वरून 58%पर्यंत वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. काल मुंबईत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत घेतलेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. दरम्यान प्रवाशांकडून अतिरिक्त रकमेची सक्ती करणाऱ्या आणि ती न मिळाल्यास प्रवास रद्द करणं अथवा मानसिक त्रास देणाऱ्या अॅप आधारित टॅक्सी आणि राईड हेलिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे निर्देशही सरनाईक यांनी दिले. संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाईचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनानं विटा कौलनिर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती आणि वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारने आता कुंभार समाजासाठी विशेष धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाअंतर्गत राज्यातल्या कुंभार समाजातल्या कुटुंबांची नोंदणी करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी ही घोषणा केली. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53(2) जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबतच्या चर्चेनंतर गीते यांनी ही घोषणा केली. दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्यानं गीते हे माघार घेत असल्याचं महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यात कृषीमित्र भरतीच्या नावाखाली सामाजिक माध्यमं आणि इतर माध्यमातून काही बोगस जाहिराती निघाल्या असून अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे

0: किंवा संबंधित कार्यालयामार्फतच जाहीर केली जाते. अर्जासाठी शुल्क भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचं आवाहन किंवा संशयास्पद लिंकला बळी पडू नये असं भरणे यांनी म्हटलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत पार पडला. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. आपली एकजूट, आपली एकनिष्ठा आणि आपले कष्ट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नव्या जोमानं, आत्मविश्वासाने आणि नव्या निर्धाराने कामाला लागूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पक्षाचे माजी अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांनी जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता तसाच महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. नागरी पूर्व सेवा परीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.ciac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 45 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत समीर अब्दुल सत्तार यांच्यासह 4 जणांनी अपील दाखल केला आहे. या निवडणूक प्रक्रियेत 23 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून 4 जुलैला मतदान आणि 5 जुलैला मतमोजणी होणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरात 20 जूननंतर आंदोलन केलं जाणार आहे. काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती लातूर इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी दिली. जालना महानगरपालिकेच्या विशेष संयुक्त भरारी पथकानं काल शहरात प्रतिबंधित प्लास्टिक बॅगचं उत्पादन आणि साठा करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 4 क्विंटलहून अधिक प्रतिबंधित कॅरी बॅग जप्त करण्यात आले असून 2 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा, विक्री किंवा उत्पादन आढळल्यास कारवाईचा इशारा महानगरपालिका प्रशासनानं दिला आहे. बीड जिल्ह्यात पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. शालेय स्तरावर 1 शाळा 1 विद्यार्थी 1 झाड ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महिलांच्या आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहममध्ये एस्बेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर 33 सामने खेळवले जाणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिकोमध्ये शानदार सोहळ्यानं प्रारंभ झाला. यंदाच्या विश्वचषकात तब्बल 48 संघ सहभागी होत असून ही स्पर्धा फिफा विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. संपूर्ण स्पर्धेत 104 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. नाशिक जिल्ह्यात आदिवासी मुलींचं अपहरण करून त्यांचा विवाह लावून देत विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी काल अटक केली. या कारवाईत 10 संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यात 5 जण नाशिक जिल्ह्यातले तर 5 जण अहिल्यानगर जिल्ह्यातले आहेत. हवामान. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विभागात पुढचे काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, अहिल्यानगर तसंच नाशिकसह कोकण, विदर्भ तसंच पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची प्रगतीपथावर वाटचाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नीती आयोगाच्या बैठकीत प्रतिपादन. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्त्यातही वाढीची घोषणा. आणि राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र

0: यांची बिनविरोध निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्झवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकताय.

0: आई गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.

0: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
1: श्रोतो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दृष्टीबाधितांसाठी ॲप निर्मिती करणारे शौनक सावरगावकर आणि ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. आज सायंकाळी ठीक 5:30 युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आज सायंकाळी 7:30 घर शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम। यामध्ये ब्रॉयलर कुक्कुटपालन याविषयी मुक्काम पोस्ट 13 तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतकरी अनिल अगतराव ढोबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। सोबतच आरोग्य बळीराजाचं यामध्ये मधुमेह कारणे लक्षणे आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला। तज्ज्ञ आहेत डॉक्टर तानाजी लाकाळ आणि उद्याचा धाराशिव जिल्ह्यासाठीचा कृषी हवामान अंदाज आपण ऐकू शकाल आज सायंकाळी ठीक 7:30 घर शिवार या कार्यक्रमात। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय, त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खासदार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. पण फार चांगलं ह्यात महत्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे, जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी, प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
0: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं, तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
1: हा, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, कसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. म्हणजे 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल, यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवण तपासणे. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवण तपासणे पाहू शकतो.
0: अच्छा.
1: आता त्याकडे बियाणं ठेवलंय, आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत, एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंडपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 4-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले की याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवण क्षमता कमी आहे. मग यावरून ठरतो ते असं हे बियाणं उगवण तपासणे.

0: अशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे ते. सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोग किडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाढवलं आपण, त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये वरंब्यावरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळं योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसाचं रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसा भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण ह्यामध्ये आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंतचा जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हां, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असा दिसून आलेला आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भाता संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्त्व म्हणजे ह्यात मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाहीये, रोवणीचा प्रश्न येत नाहीये आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे DSR कडे शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSR कडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहायला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंग जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकल भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तुमचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
0: त्याच्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला मुद्दा आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 30% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15% ते 30% बचत होतेच होते.

0: असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निविष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या बाजूने विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हां, म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
1: कारण आपण साधारण 20 ते 30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी, जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया, त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत. आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत एफ एम गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz एफ एम गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात.

सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात साधना सरगम यांच्या स्वरातील गीत.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

0: सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकरांचं गीत आपण ऐकलं, साधना सरगम यांच्या स्वरात. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: अधिक मास प्रेम परंपरा आणि आहेराचा सण
2: जावयासाठी मुफ्ती स्पायकर US पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये,
1: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
2: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
3: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी, फॅशन विश्वास आणि आपुलकी.

प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सलील चौधरी यांचं आणि स्वर साधना सरगम यांचा. भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. भूपेन हजारिका यांनी संगीतबद्ध केलेली. स्वर आहे साधना सरगम यांचा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अलका याग्निक यांचा, चित्रपट राजाजी.

0: सोनू निगम यांच्या स्वरातील संघर्ष या चित्रपटातील गीत आपण ऐकलं श्रोते हो. याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30:17 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी सविता म्हस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका

संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुसबेय यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉ जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टॅब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत.
तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील

0: प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित एआय सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत, विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयुग बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मीना शिंदे यांच्या स्वरातील गीत. स्वर मिलिंद इंगळे यांचं आणि संगीत आहे आशिष मुजुमदार यांचं.

या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.

बेला शिंदे यांच्या स्वरातील मीना शिंदे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर मिलिंद इंगळे यांच्या स्वरातील गीत ऐकूयात.

रफीक शेख यांच्या स्वरातील मीना शिंदे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: श्रोते हो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात। आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले। सकाळचे 10 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत दर्पण हा हिंदी कार्यक्रम। कार्यक्रमात आज ऐकूयात शब्द सौंदर्य याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं।

0: दर्पण हा हिंदी कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. आजचा विषय होता शब्द सौंदर्य. संकलन आणि निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: अधिक मास, प्रेम परंपरा आणि आहेराचा सण.
3: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड प्रियदर्शनीच्या यू पोलिस मध्ये.
2: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
3: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
4: प्रियदर्शनीचे यू पोलिस, लोखंड गल्ली बारशी. फॅशन, विश्वास आणि आपुलकी.
5: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
6: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
5: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
6: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
5: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.

नरेंद्र शर्मा यांचं भक्तिगीत आपण ऐकत होतात. पंडित लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. 10:30 झाली आहेत. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाई मी भोळी या चित्रपटातील गीत ऐकूयात.

0: क्यों
1: तेरा बाजी लग रहा
0: है? हाँ
1: कान्ना तो भाया तुम

जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता बाई मी भोई. कार्यक्रमात यानंतर ईर्षा या चित्रपटातील गीत ऐकूयात.

0: मन लग्नाची गाई झाली ग मन लग्नाची गाई झाली।
1: राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेवूडकर यांचं गीत आपण ऐकलं, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर तसंच सहकाऱ्यांच्या स्वरात। चित्रपट होता ईर्षा।

रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सूरज यांचं आणि चित्रपट होता ते मी नव्हेच. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर योगेश यांचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे आनंद घन यांचं.

गदी माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकली तर आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट होता देव माणूस. श्रोते हो गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात दैव जाणीले कुणी या चित्रपटातील गीत ऐकूयात. गीतकार मीना बिडीकर, संगीतकार कुमार सेनगुप्ते आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

जगदीश खेबुडकर यांची गीतरचना पण ऐकत होतात. कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता नांदा सौख्यभरी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला.

श्रोतेहो कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आज या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आणि त्यानंतर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांची मुलाखत. तेव्हा ऐकायला विसरू नका, आज दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घरशिवार या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमामध्ये ब्रॉयलर कुक्कुटपालन याविषयी मुक्काम पोस्ट 13 तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतकरी अनिल अगतराव ढोबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घरशिवार या कार्यक्रमात.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कव्वाली हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबा वर्मा यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली कव्वाली ऐकूयात, बदर अली खान यांच्या स्वरात.

0: वारिस ब्रदर यांच्या स्वरातील कव्वाली आत्ताच आपण ऐकली. तर कव्वाली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.

कई

बाबा बुल्ले शहा यांची कव्वाली आत्ताच आपण ऐकलीत, वादली ब्रदर्स यांच्या स्वरात. श्रोते हो, याबरोबरच कव्वाली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळची 11:30 झाली आहेत. आता वेळ झाली आहे गीत बहार ह्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवात करूयात मजरूह सुलतानपूर यांच्या गीतानं. स्वर किशोर कुमार यांचं आणि संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, बंधे हात या चित्रपटासाठी.

आशा भोसले यांनी किशोर कुमार यांच्या स्वरातील इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं आनंदाश्रम या चित्रपटासाठी. संगीत होतं श्यामलाल मित्र यांचं. गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेली राजेंद्र किशन यांची गीतरचना आपण ऐकली. स्वर होता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. इंतकाम या चित्रपटासाठी.

लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट होता दिल एक मंदिर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आराधना या चित्रपटातील गीत.

0: सोमवार है, आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
1: आराधना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं एस डी बर्मन यांचं आणि गीतकार होते आनंद बक्षी. श्रोतेहो, याबरोबरच गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

सहज संवाद कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, दुपारचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना, तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय, त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात. खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक

0: अगं रिया, कुणाचा फोन आहे बघ बरं.
1: आई, कामवाल्या मावशीचा फोन आहे. हॅलो. हा मावशी, काय म्हणताय? आईशी बोलायचंय. बर.

0: देते हा आईला फोन. आई, ए
1: हां
0: आई,
1: हां
0: मावशींना तुझ्याशी बोलायचंय ग.
1: बरं, दे इकडे फोन. हॅलो, हां बोला मावशी, काय म्हणताय? बरं नाही आहे, ताप आलाय आणि डोकंही दुखतंय. अहो मग कशाला येत आहे कामाला? आधी दवाखान्यात जा, औषधं घ्या आणि आराम करा. बरं वाटलं की मग या कामाला. हं, काय तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आहे होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही, अजिबात संकोच वाटू देऊ नका आणि तिलाही पाठवू नका कामाला. चांगला आराम करा. हां मग या, आधी तब्येत महत्वाची. हां काय काय म्हणताय कॉलनीत? हो, कॉलनीत सांगते सगळ्यांना, 2-3 दिवस मावशी येणार नाही आहेत म्हणून. हां बरं, ठेवू का मग फोन? हो, बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात, हो की नाही? यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी.
2: काय ग रश्मी, काय म्हणतायत मावशी?
1: त्यांना बरं नाही आहे ना, म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या.
2: अगं किती लहान आहे ती मुलगी, 4थीला का 5वीला तर आहे,
1: हो ना,
2: आणि तिची शाळा बुडेल ना त्याचं काय?
1: हो ना, तेच तर सांगितलं ना मी त्यांना, पाठवू नका तिला कामाला म्हणून.
2: हो बरं केलंच बघ.
3: आणि आजी, लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बालकामगारच ना,
2: हो
3: आणि हा बालकामगार तर कायद्याने गुन्हा आहे.
0: म्हणूनच म्हणते बालमजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा.
2: खरंय का रिया तुझं? पण मी काय म्हणते राहुल, रिया कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
3: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी. मात्र आजही अनेक बालकं या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ.
2: हो रे, पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसतं रे. कमवता एक असतो आणि खाणारी 10 तोंडं असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईलाज असतो, मुलांना कामाला लावावं लागतं रे.
0: अगाजी, परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता. त्याला मी सहज विचारलं, शाळेत जातोस का? तर तो म्हणला, कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला. आम्ही 4 भावंड, मी सगळ्यात लहान, माई बी काही शिकलेली नाही, मोलमजुरी करून कसं बसं घर चालवती. आम्ही चौघं जमल तसं ते काम करून आईला हातभार लावतो बघ.
1: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे, शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना.
3: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना, तो मिळालाच पाहिजे.
1: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं, नाही का?
2: अगदी खरंय रश्मी तुझं, आणि त्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणं महत्वाचं आहे बघ.
3: जागृती निर्माण करायची म्हणजे असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं. बरं का रिया, या पुढे लक्षात ठेव.
0: कुठला क्रमांक म्हणलास दादुड्या?
3: 1098 चाइल्ड हेल्पलाईन.
0: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा. फोनचा विषय काढला आणि फोन वाजला.
3: आता कोण आहे बरं? हॅलो, कोण बोलतंय? कोण छकुली? काय म्हणतेस ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बरं थांबा देतो. चारवाजी, छकुली बघ तुझ्याशी बोलायचं म्हणतीये.
2: हा दे इकडे फोन दे.
3: घे.
2: हा बोल छकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं ग? खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे तिचं, आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल. तो केलाय का बरं तू तो पूर्ण? केलाय तरी जाऊ देत नाही.

0: दे बरं तुझ्या आईला फोन. का ग सुमन, तिला खेळायला पाठवत नाहीयेस? असं होय. अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा. खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग. पण रागावू नकोस तिला, दे तिला फोन. छकुली, अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना. अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं. अगदी बरोबर. मग जेवणार ना आता? आणि आईने जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही. बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बाळा. गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर, ठेवू का मग फोन?
1: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होत्या वाटतं छकुलाबाई.
0: हो ना रे.
2: पण आजी, सुमन आत्या पण ना कधी कधी अतीच करते बघ. खेळू द्यायचं ना तिला. अभ्यास तर महत्वाचाच आहे ग, पण खेळही तितकाच महत्वाचा.
0: अगं पण
1: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे आणि खेळही महत्वाचा आहे. आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना. शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचा आहे बघ.
2: म्हणजे?
1: अगं रिया, आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना. पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ. कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो.
2: हो.
1: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना. म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
2: कोणती रे दादूड्या?
1: बघ तू, आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ, हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात.
2: हो रे.
1: त्यांच्याशी शेकहँड करतात, गळा भेट घेतात. यालाच म्हणतात खिलाडू वृत्ती. म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग.
2: अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते.
0: हो ग रिया, खरं बोललीस तू. सुमन आत्या चकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीचंच आहे अगं. अरे तुम्ही तिघही जण काय सुमन आत्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं.
1: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमन आत्याचं बरोबर आहे, तिने चकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
2: म्हणजे चकुलीनं खेळायचंच नाही?
0: अरे असं कुठे म्हणाले मी. पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही, हे चुकीचं आहे की नाही तिचं?
3: हा, तसंही तिची जेवणाची फार नखरे आहेत बरं का. पालेभाजी नको, भोपळं नको, आणि दूध तर ती पितोच नाही हो. बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव, चिवडा, मुरमुरे, चिप्स असं सारखं हवं असतं तिला. चांगलं आहे का ते?
0: नाही ना गो.
1: ए आई, चकुली तर जाणून बुजून लहानच आहे ना. पण रिया काही कमी नखरे करते का खायचे? तिला तर सारखं चमचमीत, कुरकुरीत, मसालेदार चांगलंच खायला लागतं ना.
2: ए दादूड्या, माझ्या का घसरलास?
1: का म्हणजे? मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
2: हो खाल्ली. मग आईने काय शेपूची भाजी केली होती आणि ती माहितीये ना मला तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही.
0: बर, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीचं काय?
2: ए आजी, कडू लागते ती भाजी.
0: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बर का. त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
2: मेथीच्या भाजीचं?
0: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची.
3: बर, पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते. आणि का ग, कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू. आंबाड्याची भाजी तर काय म्हणे, नुसतं नाव घेतलं तर असं वाटतं केसांचा भुसका तोंडात घेतला. हे काय असं?
1: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते, किंवा आंबाडीमध्ये केसांचा भुसका. अगं माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी, तो हॉस्टेलला राहायचा ना. तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती जेवणाचे असे हाल की विचारताच होईना. मी म्हणलं का बरं? तो म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती. म्हणलं मग? तो म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली.

0: लागली नाही परत. मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं. तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल, म्हणे मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केसच चिरलेली होती.
1: अरे बाई,
0: मग तू बघ म्हणजे बाहेरचं भाजीपेक्षा हे चांगलं आहे ना.
1: हा बरोबर आहे तुझं.
0: शेपू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे.
1: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली 4 वेळा धुतली होती. पण काय झालं माहितीये का, ती मेथीच चांगली नव्हती. अगं त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना. नीट पाहून आणायची ना रिया मेथीची जुडी.
2: मी नव्हती का आणली आजी, या दादूड्यानेच केला होता तो बाजार हाट, त्याने आणली होती ती. त्याला काही कळू नये का?
1: ए त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय, बाहेरची कामं करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस हा तू रिया.
2: ए काय गाय.

0: सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस तू रिया?
1: ए काय ग आई?
0: रिया, आई म्हणते ते बरोबर आहे बर का?
1: काय आजी, तू पण?
0: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया?
2: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होत आहेत बर का, आणि या लाडामुळे ना जरा ती काम चुकार झाल्यासारखी वाटते.
1: काम चुकार? मीच काम चुकार?
2: आजी मी काय सांगतो माहिती का, हिला ना दोन तीन दिवस त्या कामवाल्या मावशी येणार नाहीयेत ना, मग हिलाच भांडी घासेल सांग.
0: खरंय तुझं राहुल.
1: ए दादुड्या काही पण का,
2: मग बरोबर आहे ना, तेवढंच जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
1: ए दादुड्या, लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
2: हो का?
1: 1098 वर फोन करून सांगेन.
0: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू. घर सगळ्यांच तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
2: बरोबर,
1: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची?
0: मग
1: एक वेळची भांडी मी घासेल आणि एक वेळची भांडी दादुड्या घासेल.
0: वा वा,
2: कबुले आर्या कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
1: कोणती?
2: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना, ते सर्व सोडावे लागतील बर का.
0: खरंय रे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असावा, प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे. असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहत
2: आणि मनही शांत राहत.
0: खरंय तुझं.
3: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
2: रिया तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपल्या इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे, काय ते ब्लड डोनेशनचं नाही का?
0: येत्या रविवारी रक्तदाता दिन आहे ना.
1: हो हो माहितीये, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
2: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
0: रिया तुला पाहिलं ना तर म्हणतील की ही रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
4: काय?
0: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही ती आजकाल, ते लग्नात वगैरे असती तशी, तर आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
4: बर,
0: आणि तशी ती फ्राय भाजी करून हिला 8 दिवस खाऊ घाल
4: बर.
0: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाही तर हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
4: हो अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.
1: अरे किती चेष्टा कराल माझी, खाईन मी आजपासून पालेभाज्या.
4: हे मात्र अगदी छान.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
5: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
2: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक.
5: हलक फुलक, हलक फुलक. हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी, आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ. मैत्रिणीनो, आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची. मैत्रिणीनो, खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आलाय, आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना, त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ही आहे आंब्याचा शिरा. तर मैत्रिणीनो, जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो, त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध, आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स. तर मैत्रिणींनो, हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे, आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं आहे. जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो, त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे. आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो, त्याच पद्धतीने कढई

मध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा. मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे. आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे. आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज असेल त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही आणि शिरा आपला होत आला आहे की नाही. हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत. खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो, त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो. मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी? मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला. सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं, त्यातलंच त्यांचं हे एक भाव.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी नुसतीच संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण याबाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्वाची समस्या आहे. नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉक्टर भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये नेत्रदानाला आणि दृष्टीदानाला खूप महत्व आहे. याच विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला संपवायचं असेल किंवा त्यांना उत्तर द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात याला आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्व काय, कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे 2 डोळे मिळतात, त्यामुळे 2 व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रूप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
0: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे 2 लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते, कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते आणि त्याने यासाठी काय करायला हवं.
1: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे. तसं एक प्रतिज्ञापत्र सारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये, सरकारी इस्पितळांमध्ये, खाजगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत किंवा इवन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवता देतायत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीनी जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीनी ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल

0: की नेत्रदान व्हावं, तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
1: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला, पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का? आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते?
0: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कुणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी, म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते, त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय बीपी अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं, तरीही नेत्रदान होऊ शकतं.
1: बर, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो, किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतं का आपण?
0: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडस याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे, जसं की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो, किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा. या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
1: म्हणजे फक्त जन्मतः अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही, त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
0: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते, कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते, ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन्ड असते. तर हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते, ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र तुमच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते, किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्याची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
1: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत, एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?
0: दृष्टीदानाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते

0: त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींनी जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात, त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो. त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
1: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा, आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं, आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपरांत, तर तो करू शकतो.
0: मगाशी जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाहीये. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये, मोतीबिंदू असो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असो, ऑपरेशन झालेलं असो जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती, यांनी बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे डोळे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिकोलिगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता यालाच जोडून मी एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का, आणि ते कुठल्या कंडिशनमध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात. तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील अपघातामध्ये किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे. नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती पार करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठलंही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे. असं कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर. मॅडम, आता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत पण नेत्रदानाचं, दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारणं आहेत? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारणं

0: काय आहेत? सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20 ते 22 हजार दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40 ते 44 हजार डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे, म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्ही मधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2000 ते 2200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5 हजार कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्हीचाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहीत नाही आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कम्प्लीट करायला लागतात, चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही, जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयी सुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही, त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकाठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं. त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.
1: मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की महिलांच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत तर यासाठी महिलांनी कसा पुढाकार घ्यायला हवा? खरं तर
0: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागृती असणं, याबद्दलची नेत्रदानाबद्दलची माहिती घेणं, योग्य व्यक्तीकडून ही प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मी म्हणेन की अशी बरीचशी आपल्याकडे महिला मंडळं असतात, भजनी मंडळं असतात किंवा बचत गट आजकाल महिलांचे असतात, तर अशा सगळ्या बचत गटांमध्ये असे छोटे उपक्रम राबवता येतील की जिथं याबद्दलची माहिती देता येईल, याबद्दल जागृती करता येईल आणि त्याच वेळा त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेता येतील. खरं तर एखाद्या महिलेने ठरवलं तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण घर याबाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकीच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढू शकेल.
1: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या आणि त्याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे?
0: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढीमध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि

0: त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशाप्रकारे उपयोग झालाय, किती तफावत आहे याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट आहे चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शनं भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे.
1: सोशल मीडियाचा वापर,
0: सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात तर तीही एक तुमच्यासाठी
1: जमेची
0: बाजू होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
1: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे, आणि आत्ता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे, पण नेत्र पेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते?
0: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळं किंवा काही खाजगी हॉस्पिटलं यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व करणं एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीनं या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्तता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमानी पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो, तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल, आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल तर कदाचित लोक जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास पूर्ण महिना 12ही महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथं पूर्ण वेळ नेत्ररोग तज्ज्ञ, एक समुपदेशक, एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे, तर या गोष्टीला जास्त जोमाने पुढे नेता येईल.
1: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात, प्रचारित होतात.
0: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न फक्त भित्तीपत्रकं, पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्वाच्या पदांवर असलेल्या, म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला, याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं, किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरे इन्सेंटिव्ह्स द्यायचा प्रयत्न केला, तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं, लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.
1: मॅडम, ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं सगळ्याच स्तरावर?
0: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी, अगदी शाळकरी मुलांमध्ये नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी, महाविद्यालयातही जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत, काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा, महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत, सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत, आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. जसं आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे यातलं, की जे कार्यक्रम होतात, मुलाखती होतात, अनुभव कथन होतं याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं, तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदरं आहेत अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू

0: शकते.
1: मॅडम, पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये, तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
0: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा, म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात, त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात,
1: फॅसिलिटीज,
0: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते.

0: सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
1: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा, त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल, जी मृत्यूची वेळ असते, जो एक भावनिक प्रसंग असतो, अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, नीट सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
0: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाहीये. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं?
1: जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो. बघा, सगळेच अवयव महत्वाचे आहे, पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो. आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता, जेव्हा तुम्ही हे डोळे देता, तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता, पण तुमच्याबरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते. तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता, हे जग अनुभवता.
0: आणि तुमच्या डोळ्यांनी कोणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं, हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम, खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे, त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. पण जी काय महत्वाची, जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, माझ्या माध्यमातून आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: विश्वास कांच की तरह बिखर जाता है। वादे अगर
1: राहत मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल। आता आधी ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश। महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे। माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे। नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे। टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे। कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला। कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे। बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते। अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे। या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले। अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे। दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली।

केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरी सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्युयू हिला 21-6 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरु होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेअर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. पी व्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश.
महिला क्रिकेट टी20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात.

0: आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्यानं मिळवला राज्यात दुसरा क्रमांक. धुळे जिल्ह्यातील 18,52,548 मतदारांच्या नोंदीची होणार प्रत्यक्ष पडताळणी. आदिवासी तसंच दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत आणि नवापूर तालुक्यात बनावट युरियाच्या कारखान्यावर कारवाई. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
2: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत एप्रिल 2026 पासून आजपर्यंत धुळे जिल्ह्यात 223,203 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून त्यापैकी 199,437 अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामधील 191,437 सेवा कालमर्यादेत देण्यात आल्या आहेत. या कामगिरीमुळे धुळे जिल्हा राज्यात दुसऱ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण केले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अर्ज प्रक्रिया मंजुरीचे स्तर तसेच प्रमाणपत्रांच्या नमुन्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे अशी माहिती सचिव तथा जिल्हा सेतू समिती निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतींपैकी 85 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 85 गावे पाणी पुरवठा योजना महत्वपूर्ण आहे. ही योजना 1 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाईबाबत नुकतीच शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री रावल यांनी विविध कामांचा आढावा घेतला. 85 गावे पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष देत कामाचा नियमित पाठपुरावा करावा असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यात 18,52,548 मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विश्वते यांनी दिली आहे. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,752 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देऊन पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरित करतील आणि भरलेले अर्ज पुन्हा संकलित करण्यात येणार आहे. मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 6 मे 2026 रोजी निगर्भित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील 3 वर्षासाठी कार्यरत राहणार आहे. या समितीत राज्यातील सर्व 16 आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा पोषण सिकलसेल नियंत्रण मनुष्यबळ उपलब्धता आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील बोरझर या मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध उत्पादन मधमाशी पालन आणि ग्रामोद्योगाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी गावातील मध उत्पादन शेतकरी आणि स्वयंरोजगार उपक्रमात कार्यरत लाभार्थ्यांशी संवाद साधला. बोरझर गावात राबवण्यात येत असलेल्या मध उत्पादन उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेल परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650

0: उपाय कायद्याने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्युझ्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्यपदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल 1650 रुपये दरानं करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्टपासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत होता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सायंकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आजच्या आमच्या सांजकालीन प्रसारणसभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सभेला सुरुवात करूया गीत गुंजन या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं धर्मेश दर्शन यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट लुटेरे.

आपण ऐकलत बेताब या चित्रपटातील लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. हरिहरन आणि साधना सरगम यांच्या स्वरात, संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट दहेक.

झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही। अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया। जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया।

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0242-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0242-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं प्यासा सावन या चित्रपटातील संतोष आनंद यांचं गीत. स्वर होता लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. प्रथम युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर आणि त्यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करू. प्रथम ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या खास कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण गायत्री
1: आणि मी मानस
0: तुम्हा सर्वांचं युववाणी कार्यक्रमात स्वागत करतो.

0: मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण खूप महत्वाचा आहे बरं का। तर मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो केवळ माहिती देणारा नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे।
1: हो ना, अगदी बरोबर। आज आपण बोलणार आहोत नेत्रदानाबद्दल, म्हणजेच डोळ्यांचे दान करून एखाद्याला नव्या दृष्टीची भेट देण्याचा संदेश देणारा दिवस।
0: हो ना, नुकताच आपण 10 जून रोजी डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिवस साजरा केला। आणि गायत्री, आपण अनेकदा रक्तदान, अवयवदान याबद्दल ऐकतो पण नेत्रदानाबाबत अजूनही समाजात बरेच गैरसमज येत नाही का?
1: हो ना मानस, पण खरं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे डोळे दोन अंध व्यक्तींना नवीन आयुष्य देऊ शकतात। किती सुंदर कल्पना आहे ना, की ज्यांनी कधीच सूर्योदय पाहिला नाही त्यांना अचानक रंगांची दुनिया दिसू लागली तर कसं वाटेल।
0: खरंय, खूपच भावनिक विचार आहे। आपण अनेकदा म्हणतो जग बघायला डोळे असावेत, पण काही लोक जन्मापासूनच किंवा काही कारणांमुळे हे सुंदर जग बघू नाही शकत।
1: आणि अशा वेळी एखाद्याचं नेत्रदान करणं त्यांच्या आयुष्यात किती प्रकाश आणू शकतं ना।
0: गायत्री, खरं सांगू, पूर्वी मला वाटायचं नेत्रदान म्हणजे खूप मोठी प्रक्रिया असेल, खूप क्लिष्ट असेल।
1: अरे मला पण माहिती आहे का की माहिती घेतल्यावर आणि जाणून घेतल्यानंतर समजलं की ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते।
0: अरे वा, म्हणजे आपण या जगातून गेल्यानंतरही कोणाच्या आयुष्यात उजळ ठेवू शकतो।
1: एक्झॅक्टली।
0: आणि विशेष म्हणजे नेत्रदानासाठी वयाची कोणतीही अट नसते, चष्मा असला तरीही व्यक्ती नेत्रदान करू शकतो।
1: हो ना, आपल्याला हे माहितीच नाहीये पण योग्य माहिती आणि जागरूकता याबाबत असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात आपण एका खास मुलाखतीतून याबद्दल जाणून घेणार आहोत।
0: हो, आज आपण भेटणार आहोत अशा दोन तरुण मुलांना ज्यांनी अंध व्यक्तींसाठी एक अत्यंत उपयुक्त असं मोबाईल ऍप तयार केलंय।
1: हो ना, आणि आजची ही तरुण पिढी फक्त स्वप्न पाहत नाही तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवून आणते हे पाहून खूप अभिमान वाटतो।

0: त्यांच्या या कल्पनेमुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं होत आहे. आणि विशेष म्हणजे ही कल्पना त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून सुचलीये बरं का.
1: खरंच ना, आजची तरुण पिढी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाहीये तर समाजात बदल घडवण्यासाठी देखील पुढे येते हे पाहून ना खूप छान वाटतं.
0: गायत्री, मला असं वाटतं तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता यांचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं, नाही का.
1: अगदी खरंय. आणि म्हणूनच मित्रांनो, आजची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. कदाचित तुमच्यापैकीही कोणाच्या मनात समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं यासाठी एखादी नवी कल्पना देखील जन्म घेऊ शकते.
0: मित्रांनो, नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचं दान नाही, तो आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास.
1: आणि त्या प्रवासात प्रत्येकाची छोटीशी जाणीवही मोठा बदल घडवू शकते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण या नेत्रदानाबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि इतरांनाही सांगूया, समाजात जागरूकता निर्माण करूयात.
0: चला तर मग आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या मुलाखतीची. आपण आज ऐकणार आहोत शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांची गायत्रीने घेतलेली मुलाखत.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये मी गायत्री तुम्हा सर्वांचं आहेत, ज्यांचं नाव आहे शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा. या आपल्या युवा मित्रांनी अंध व्यक्तींसाठी असं एक उपयुक्त ऍप तयार केलंय ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आणि आज आपण त्या दोघांशी चर्चा करणार आहोत की त्यांनी हे ऍप कसं निर्माण केलं आणि त्या ऍपमुळे अंध व्यक्तींना कसा फायदा होणार आहे आणि त्याची उपयुक्तता कशी ठरणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये ओजस आणि शौनक तुम्हा दोघांचं आकाशवाणीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद. थँक्यू गायत्री.
1: तर ओजस आणि शौनक, मला सांगा की लेट सी हे तुमच्या ऍपचं नाव आहे, तर या ऍपची संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली, यामागे काही प्रसंग आहे का.
2: माझे वडील ॲडिशनल कलेक्टर आहेत, तर त्यांना दुर्दैवानी 4 वर्ष आधी अंधळपण आलं, तर त्याच्यामुळे ते जे ऑफिसचे कामं करायचे आणि त्याच्यात त्यांना असं खूप अडथळे यायचे, कारण त्याला दिसायचं नाही आणि त्याला कम्प्लीट ब्लाइंडनेस आलता.
1: अच्छा.
2: आणि लेट ब्लाइंडनेस आल्यामुळे त्यांना वाचायच्या गोष्टी चालायच्या याच्यामध्ये खूप त्रास यायचा. मग आता एआय चांगलं झालंय की एआय ची टेक्नॉलॉजी खूप चांगली आली, तर आणि ऍप बनवणं पण खूप सोपं झाल्यामुळे आपण एक सिम्पल ऍप बनवलं होतं स्टार्टिंगला.
1: म्हणजे तुम्ही दोघांनीच बनवलं?
2: हा, इनिशियली मी घरी बसून असंच एक ऍप बनवलं होतं, 1 पेज, की ज्याच्यामध्ये एआय वापरून, जेमिनायचं गुगल एआय वापरून हा ऍप केला, की ज्यांनी ते त्यांचे पेपर वाचणे, त्यांचे ऑफिसचे डॉक्युमेंट्स वाचणं, घरामधल्या गोष्टी जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ते करू शकतील.
1: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी, त्यांना उपयोग होईल म्हणून ते बनवलं. ओके, मग त्यानंतर पुढे हे ऍप बनवावं हे कसं तुला सुचलं?
2: तर जेव्हा हा ऍप बनला तर माझ्या बाबांना तो खूप आवडला. तो आधी खूप सोपा ऍप होता, की 1 बटन ऍप होता. त्याच्यानंतर मी हा ऍप माझ्या मित्रांना सांगितला, डॉक्टर ओजस मुंदडा आणि श्रीनिवास खिस्ते. तर जेव्हा ह्या दोघांना कळालं आणि माझे वडील पण म्हटले, तर सगळ्यांचा असा निर्णय झाला की आपण हा ऍप जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपण पोहोचवू.
1: बरोबर.
2: मग आम्ही तिघांनी मिळून एक टीम केली आणि आम्ही मग संभाजीनगरमध्ये जी RR बाहेती शाळा आहे, मुलींची अंधशाळा, तिकडे गेलो, त्यांची भेटघाट घेतली आणि त्यांच्याकडून मग आम्हाला कळालं की त्यांचे अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कसा ऍप हवा. मग अशी ती आमची ही सुरू झाली जर्नी आणि त्याच्यात मग आम्ही इम्प्रूव्ह करत गेलो आणि अशी टीम बनून मग आम्ही जाऊन भेटीगाठी करून पुढे नेला ऍप.
1: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी ते ऍप बनवलंस, पण नंतर तुला ते अजून मोठ्या प्रमाणात करता येईल असं वाटलं आणि त्यामुळे या ऍपची सुरुवात झाली. नक्कीच. तर ओजस, आता शौनकनी सांगितलं की तुम्ही अंधशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, तर मला सांगा की त्या भेटींमधून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी तुम्ही कशा रिझॉल्व्ह केल्या?
3: एक तर खूप लोकांना असं वाटतं की डिसेबल्ड जे लोक आहेत त्यांना लर्निंग डिसेबिलिटीज पण असणारच, किंवा ते खूप काही काम करू नाही शकत और दे आर नॉट ॲज केपेबल. पण तिथं जाऊन आम्हाला हे कळालं, ते स्वतःचं सगळं काम करतात, ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये फाईल्स तयार करतात, बाकी पण खूप गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात, घरगुती हे जे म्हणतात गृहउद्योग, हाऊस होल्ड इंडस्ट्रीज, ते काम करतात. तर आम्ही जेव्हा गेलो, इनिशियल ऍप सुद्धा त्यांना खूपच छान वाटला आणि ते वापरून बघत होते की मागेच्या दिवाराच्या भिंतीचा रंग काय आहे, किंवा ते एकमेकांना बघत होते की हे कशी दिसते ही.
1: अच्छा, म्हणजे ते ऍप तुम्हाला सांगते का?
3: हा. तर त्याच्यानंतर आम्ही बघितलं, त्यांना विचारलं त्यांची काय काय समस्या येतात. तसं त्यांचं हे असतं की खूपदा ते पळतात किंवा काय असतं, ऍपनी ते बघू शकतात की या रस्त्यात काही आहे की नाही, काही अडचण आहे की नाही, ते करू शकतात. हो, मग त्यांना हे असतं की कपड्यावरचे डाग वगैरे दिसत नाही, हे सगळं. तर हे ज्यांची समस्या आहे, ते किचनमध्ये असो, त्यांच्या वर्कशॉप

0: मध्ये ऑफिसमध्ये एज्युकेशनमध्ये जे आहे ते आम्ही बघितले. अजून एक प्रॉब्लेम होता की ते एज्युकेशनसाठी ग्रॅज्युएशन वगैरे कोर्सेस सगळे करतात पण त्यांना लर्निंग मटेरियल एकदम लिमिटेड आहे कारण की ते ब्रेल वाचतात किंवा ऑडिओ नोट्स ऐकू शकतात तर त्यांचे जे स्टँडर्ड टेक्स्ट बुक्स आहेत ते खूप काही ब्रेलमध्ये नव्हते
1: तर त्यांचे जे पण कमी प्रमाणात
0: हो अँड त्यांचे जे मित्र आहेत ते रेकॉर्ड करून द्यायचे मग ते ऐकायचे पण ह्याच्यानी ते डिपेंडन्स वाढतो
1: बरोबर आणि वेळ पण खूप जातो म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना कोणाकडून तरी गरज पडते घ्यायची
0: म्हणून हे एक होतं शिक्षणात. मग त्यांचं ऑफिसमध्ये जे कार्य आहे त्याच्यात त्यांना मदत होते तर ते आणि हे जे एकदा त्यांनी कन्वर्ट केलं फाईल ते रेकॉर्ड करू शकतात परत आणि ते पण ऐकू शकतात.
1: ओके म्हणजे ऍपमध्ये
0: हो तर त्यांचे समस्या आम्ही ऐकून घेतले आणि मग त्याच्यात अजून श्रीनिवास आणि शौनक दोन्ही एकदम म्हणजे रात्र बसून त्यांनी ह्याच्यात ऍप डेव्हलप केलं आणि मग 8-9 वर्जन नंतर आता फायनल प्रोडक्ट तयार झालं.
1: नक्कीच तुम्ही हे सगळं मला सांगितलं ऍपचं पण मला उत्सुकता अशी आहे की तुमचं ऍप नेमकं कसं आहे तर मला एक थोडक्यात सांगा की म्हणजे तुमच्या ऍपची रचना कशी आहे आणि ते वापरता कसं येतं.
2: तो ऍप आपण जितका सोपा करता येईल तेवढा केला. सगळे आपले अंध मित्र असतात ते लोक टॉकबॅक वापरतात अँड्रॉइड मध्ये तर टॉकबॅक फीचर म्हणजे जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय ते वाचून सांगतंय. तर हा ऍप आम्ही ते विचार करून केलाय की याच्यामध्ये फक्त 4 बटन ठेवले स्मार्ट व्ह्यू रीड टेक्स्ट आस्क एनिथिंग ऑन इमेज अँड आस्क एनिथिंग टू जेमिनी. हे 4 बटन कसे आहेत. पहिला बटन स्मार्ट व्ह्यू जेव्हा तुम्ही तो दाबतात तुमचा कॅमेरा एक फोटो घेतो तो ए आय ला पाठवतो आणि आम्ही त्याच्यात अशा गोष्टी लिहिल्या जो सांगेल की डिस्क्राईब करतो एका अंध व्यक्तीसाठी. आता जर या स्टुडिओचा फोटो घेतात इथं टेबलवर हेडफोन आहेत कुठल्या ब्रँडचे आहेत तुम्ही तुमचे कसे कपडे घातले तुमचा चष्म्याचा रंग काय तुमचे केस कसे आहेत नंतर मागे स्पीकर आहेत तुमचे किती मागे स्पीकर आहे मागची भिंतचा रंग काय अशा गोष्टी. नंतर दुसरा आहे रीडर टेक्स्ट तुमच्या समोर एक कागद आहे तर तुम्ही तो फोटो घेतला तुम्ही वाकडा घ्या उलटा घ्या फक्त त्या कॅमेरामध्ये तो फोटो आला तो तुम्हाला लाईननी पूर्ण वाचून देईल. जुने ऍप कसे असायचे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पेज मध्ये अर्धा पॅराग्राफ असायचा तर आपले जे जुने ओसीआर ऍप असायचे ते अर्ध्या पॅराला वाचायच्या ऐवजी लाईन मध्ये सगळं वाचायचं जे चूक असायचं. हे आपण असं केलंय की हा इतका स्मार्ट आहे की ह्याला कळतं की कुठून वाचायचं कुठे थांबायचं पेज नंबर वेगळं हे वेगळं. नंतर आस्क एनिथिंग ऑन इमेज हा तिसरा बटन आहे. हा असा आहे की जेव्हा तुम्ही तो बटन दाबताल तो एक फोटो घेईल तर माईक ऑन होत आहे मग तुम्ही त्या फोटोवर काही पण प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ की आता माझे वडील चेकवर सही करतात फोटो घेतात ते विचारतात की चेकची रक्कम काय आणि कोणासाठी आहे तर तो एवढं त्याचं उत्तर घेतो तर फक्त तेवढंच उत्तर सांगणार. दुसरं तर माझे वडील हे पण करतात की घरी भाज्या वगैरे आहेत तर कुठली भाजी खराब आहे का फोटो घेतला तर ही भाजी खराब आहे की नाही त्याच्यानंतर टी शर्ट आहे त्याच्यावर डाग पडलेत की नाही त्याच्यानंतर सॉक्सचे रंग सेम आहेत का असे सगळे उपयोग आहेत.
1: आणि एकदम साध्या साध्या गोष्टी त्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतात.
2: आणि एआय ची एवढी ही आहे आता क्षमता की आणि थोडं आपण ऍज अ आम्ही डेव्हलपर आणि टीम मधून ते ब्लाइंड लोकांसाठी तो एआय बनवलाय की त्याच्यामुळे सगळे त्याची फीचर्स वगैरे वापरून एक चांगला डिलिव्हरेबल ऍप बनवू शकतो.
1: नक्कीच खूपच छान आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलंय ते त्यांना खूपच उपयोगाचं आहे आणि त्यांची लाईफ अजून इझी करण्यासाठी ते नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. तर असे अनेक तंत्रज्ञान प्रकल्प बाजारपेठ लक्षात घेऊन तयार होत असतात पण मला सांगा की तुम्ही हा समाजाचा एक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे ऍप विकसित केलंय तर तुमच्यामध्ये ही भावना कशी निर्माण झाली.
0: तर आपल्याच शाळेचा म्हणजे आम्ही 10-12 वर्षांनी एकमेकांना ओळखतो आम्ही तिघ आणि याच्याच वडिलांना दुर्दैवानी असं हे त्रास झालं आणि यांनी जे ऍप बनवलं एका रात्रीतच जे बेसिक ऍप बनवलं होतं त्याच्यानेच त्यांना एवढं लाभ झालं. हा तर हा आमच्याकडे आला हे असं मी करतोय आम्ही सांगितलं की ह्याला आपण अजून रिफाईन करून खूपच छान बनवू शकतो आणि पूर्ण म्हणजे कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात पूर्ण देशात आणि विश्वात आपण हे पोहोचवू शकतो.
1: बरोबर
0: म्हणून आम्ही हे केलं. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी आम्ही भायती हे जे शाळा होती तिथं गेलो आणि पहिलीच मुलाखत जी होती त्यांच्यासोबत त्याच्यात आम्हाला दोघांना असं आभास झालं की फक्त त्यांना मदत करून त्यांचं जे हे चेहऱ्यावर स्माइलच बघून जे तुम्हाला भेटतं ते तुम्ही पैशांनी किंवा कशाने पण तुम्ही कमवू शकत नाही.
1: बरोबर
0: आणि म्हणूनच मग आम्ही प्रयत्न केलं आणि हे दोन्ही पण त्यांच्या कामासोबत बिझी असतात आणि ऍज अ मेडिकल स्टुडंट माझं पण खूप शेड्यूल टाईट असायचा पण त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी वेळ काढला आमची फॅमिली सोबत पण सपोर्ट घेऊन आम्ही हे पुढे काम केलं आणि आज 8-9 इटरेशन किंवा वर्जन्स नंतर हा फायनल ऍप तयार झाला ज्याच्यात पण अजून आम्ही 10-20 अजून वर्जन करणार
1: आहे. म्हणजे ते अजून कसं छान करता येईल याकडे तुमचा प्रयत्न आहे.
2: मोठी लिस्ट आहे आमच्याकडे एक.
1: अगदीच अगदीच. बरं मला सांगा की लेट्सी हे नाव तुम्ही कसं ठरवलं त्यामध्ये काही स्टोरी आहे का.
0: लेट्सी हा आमचा फर्स्ट नाव डिसाईड नव्हता. आमच्याकडे 50 नावांची लिस्ट आहे. आधी आम्ही विचार केला होता की संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदीचा काहीतरी आपण नाव ठेवूया पण त्याच्यानंतर आम्ही बघितलं की फक्त

0: महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा ऍप नाही द्यायचा आहे, पूर्ण विश्वात आपल्याला हे प्रसार करायचं आहे आणि लोकांची मदत करायची. म्हणून आम्ही लेट्सी हा नाव ठेवलं, कारण की हा फक्त दोन सिलेबल्सचा एक छोटासा शब्द आहे आणि त्याच्याने आमचं जे उद्देश आहे ते एकदम क्लिअरली कळतं. लेट सी, सगळे बघूया. अँड सगळ्यांसाठी हे सोपं नाव आहे बोलणं पण, शोधणं पण, आणि सगळ्यांना सर्व विश्वात हा नाव कळेल म्हणून आम्ही लेट सी हा नाव चूज केला.
1: ओके, तर ओजस मला सांग, ऍप तर तुम्ही बनवलंय पण एखादी अंध व्यक्ती जेव्हा हे ऍप पहिल्यांदा वापरणार असेल तर त्या व्यक्तीसाठी हे कितपत सोपं आहे?
0: जे आता मार्केटमध्ये वेगळे वेगळे ऍप्स आहेत हे जे बनलेत जसं जेमिनाय असो किंवा चॅट जीपीटी असो हे खूप छान ऍप्स आहेत, पण ते असं बघू शकतो आपण की ते एक सुपर कार आहे किंवा लक्झरी व्हेकल आहे आणि ते बनलेले फक्त त्याच्यासाठीच आहे. पण डिसेबल्ड लोक जेव्हा काही वापरतात त्यांना युटिलिटी जास्त महत्वाची असते.
1: तर आम्ही
0: जे आम्ही हे ऍप जे बनवलं

0: आणि कॉल लावणं हे खूप सोपं आहे. तसं तेवढं ऍप सगळे वापरू शकणार एक दोन मिनिटातच, पण
1: बरोबर आहे.
0: ऍक्च्युअल त्याचं युटिलिटी काय आहे ते कळण्यात थोडं आम्हाला वेळ द्यावा लागतं. कारण की एज्युकेशन मध्ये ते त्याच्यात हे कन्वर्ट करू शकतात, त्यांचे नोट्स, हँड रिटन नोट्स, टेक्स्टबुक्स कन्वर्ट करू शकतात, कामात काही पण खत आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत वाचू शकतात, किचन मध्ये जसं यांनी सांगितलं भाज्या आणि दूध वगैरे काही खराब झालं की नाही ते बघू शकतो आपण. हेल्थ केअर मध्ये खूप सारे ऍप्लिकेशन आहे. मग बाकी युटिलिटी ऍप्लिकेशन असे जसं त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना बघायचं की काय कपडे घालायला पाहिजे. आता मोजे 8-10 ठेवले असणार, त्यांना कळणार नाही की कोणतं कोणतं आहे. ते विचारणार की लाल रंगांचे दोन्ही मोजे कुठे आहेत, तर तो सांगेल की एक इकडे ठेवला एक इकडे ठेवला, तो घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर कपड्यांवर पण काही दाग आहे की नाही ते बघू शकतो. आणि एक खूपच छान फीचर डेव्हलप केलं ह्यांनी आणि श्रीनिवासनी, ते आहे की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकतात आणि विचारू शकतात की ह्या कमरेत काय कुठे ठेवलं. जसं मी हे पेन कुठे ठेवलं, लपून ठेवलं आणि हे व्हिडिओ घेतलं, तो सांगेल. आणि 5-10 मिनिटं आम्ही शिकवलं त्यांना, त्याच्यानंतर आम्ही त्यांचं गेम्स वगैरे त्यांना खेळायला हे घेतो. कारण की आम्ही काहीतरी लपवणार, मग ते फोटो घेऊन घेऊन व्हिडिओ घेऊन घेऊन ते शोधतात आणि मग त्यांच्यात मग ते तसं शिकतात. आणि एक अजून फीचर आहे जे खूप काही ऍप्समध्ये नाही आहे, ऑटो ट्रान्सलेट. तर बरेच जे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात ते फक्त मराठीच बोलतात,
1: बरोबर.
0: तर शिक्षणासाठी किंवा काही पण त्यांना इंग्रजी वगैरे टेक्स्ट भेटणार, तर ऑटो ट्रान्सलेटनी काय होतं, ते काही पण साईन बोर्ड, टेक्स्टबुक कशाचं पण फोटो काढणार, ते त्यांना उत्तर मराठीमध्येच भेट.
1: अरे वा, म्हणजे कोणत्या पण साईन बोर्डचा किंवा एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो जरी काढला तरी ते तुम्हाला मराठीत सांगेल की हे काय आहे.
2: फक्त मराठी नाही, तुम्ही ट्रान्सलेट हिब्रू, चायनीज, रशियन कुठली पण भाषेचा फोटो काढेल तो, आणि जर तुम्ही तिकडे सांगितलं की मराठीत कर, तो मराठीत करेल. इंग्लिश सांगितलं इंग्लिश
1: मध्ये सांगाल त्या भाषेत.
2: तर अशी भाषेचा आपण हे केलंय की जसं भारतात ह्याच्यामध्ये न्यायचं तर आपण हिंदी सगळ्या भाषा ह्याच्यात टाकणार आहेत नंतर, तर अशा भाषा अशा आहेत की तुम्ही बोलायचं त्याच भाषेत आणि उत्तर पण तुम्हाला त्याच भाषेत भेटेल.
1: अरे वा, खूपच छान. तर शौनक, मला सांग की तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय, तर या प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का?
2: गायत्री, म्हणजे अडचण तर काही आली नाही, कारण की आता आपल्याकडे एआय आलं, तर एआय मुळे ऍज अ डेव्हलपर पण त्याला पण खूप साथ भेटते. तर अडचण म्हणजे फक्त हीच की आम्ही तिघ जॉब करतो, हा डॉक्टर आहे, ह्याची ह्याच्या परीक्षा असतात, नंतर आम्ही सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहतो, मी पुण्यात, हा संभाजीनगरला आणि माझा मित्र बँगलोरला. तर मग तिघांचं तो एक होतं. आणि त्याच्यानंतर आमचं हे होतं की जसं सांगितलं की सगळ्या अंध व्यक्तींना जाऊन त्यांना हे एकदा इन्स्टॉल करणं, डेमो करणं, तर ह्याच्यासाठी आम्हाला सोबत येऊन मग त्यांच्या शाळेत जाणं, त्यांचा वेळ घेणं, तर अशाच अडचणी होत्या. आणि आर्थिक मध्ये जर तुम्ही म्हटलं तर हे आपण एआय वापरतोय, तर ह्या आपला नाही, हा गुगलचा एआय, त्याच्यामध्ये मग त्याची जी कॉस्ट आहे ती आम्ही आता आम्ही आमची भरतोय. पण ते असं झालंय की आता त्यांच्या चेहऱ्यावर जी हे बघितलं आम्ही हास्य, तर ती आम्हाला ती एवढी काही वाटत पण नाही आता, कारण की आम्ही पण आता जॉब करतो तर आम्ही एवढं देऊ पण शकतो आणि आम्हाला पण ते द्यायला एवढं छान वाटतंय की असं कधीच आम्हाला आर्थिक खर्चाचं काहीच नाही. हा, आणि ते त्याचं हे आपण तुलना करू शकत नाही की किंमत आणि त्यांची ह्याच्यावर.
1: बरोबर आहे, बरोबर. आणि तुम्हाला जे रिस्पॉन्सेस मिळाले तुम्ही जेव्हा शाळेमध्ये त्यांचा डेमो घेतला त्यानंतर तुम्हाला जास्त बेनिफिट झाला त्या ऍपमध्ये. अगदीच. तर शौनक, मला सांग, ऍप विकसित करताना अंध विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षकांकडून तुम्हाला एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असेल किंवा अभिप्राय मिळाला असेल, तर त्यापैकी एखादा विशेष आहे का की ज्याने तुम्हाला अजून मोटिवेशन मिळालं?
2: विशेष तर पहिला मी म्हणेल माझे स्वतःचे वडील.
1: अगदीच.
2: ते जेव्हा ऑफिसमध्ये वापरतात आणि ते जेव्हा त्यांच्या ओळखीत जे बाकीचे सहकारी लोक आहेत त्यांना दाखवतात आवर्जूनी की हा माझ्या मुलांनी केलाय आणि हे किती वापरता येतो, तर ते ऐकूनच आले, तर अजून मला वाटतं की अजून काहीतरी करता येईल, अजून त्यांना हे दाखवता येईल लोकांना. दुसरं एक अजून एक होतं की माझे आत्याचे सासरे, त्यांना पण ग्लुकोमामुळे दिसायचं कमी झालतं आणि ते होते शिक्षक, तर त्यांना वाचण्याची पण खूप आवड होती. आणि तर त्यांना जेव्हा हा ऍप दिला तर ते जेव्हा वाचायला लागले तर त्यांनी मला स्वतःहून एक पत्र लिहिलं होतं की त्यांचं किती या वयात पण आयुष्य वापस एक नवीन भेटलं आणि कसं हा ऍप ते कविता लिहायचे, तर कविता हा समजून सांगायचा, कवितांवर एक नवीन टिप्पणी द्यायचा, तर ते ऐकून पण त्याला इतकं छान वाटायचं की त्यांनी एक स्वतः एक कविता लिहिली, एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी जेव्हा तसं सांगितलं की कसं त्यांचं आयुष्य बदललंय तर ते एक खूप मोठा पुश होता.
1: अगदीच. म्हणजे त्याने तुला पण मोटिवेशन मिळालं आणि एक छान वाटतं की कोणी आपलं कौतुक करते, आपण जे केलंय त्याचं सार्थक झालं
2: आणि वापरतंय ते, वापरणारी गोष्ट आहे.
1: अगदीच, अगदीच.
0: आणि अजून एक आहे की जेव्हा आपण आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये गेलोय तिथं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ते ऍप देतात त्यांना, एका बालकाला नवीन खिलौना भेटला

0: तर तसं त्यांचं जे जॉय म्हणू शकतात किंवा स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर येते. तर खूपदा त्यांना पहिल्यांदा कळालं की ह्या भिंतीचा रंग काय आहे किंवा त्यांचे मित्र दिसतात कसे. आणि ते शाळेमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं जे हॉल होतं तिकडं शिवाजीराजे ज्योतिबा फुले आंबेडकरचे चित्र होते आणि काही काही त्यांना अजून माहीत पण नव्हते कारण की त्यांनी कधी बघितले नाही
1: किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं नसेल
0: आणि त्यांनी मग फोटो घेऊन घेऊन विचारलं हे कुठून कुठं त्यांचा जन्म झालं त्यांनी काय काम केलं आहे आणि त्या
1: म्हणजे त्यांनी जर फोटो काढला तर ते त्या व्यक्तीचं पूर्ण माहिती देतात की ह्यांचा जन्म कुठे झाला ते कोण होते त्यांनी काय कार्य केलं
2: ते तुम्हाला विचारायचंय. आता हे आपलं शिकवायचं. आता त्यांनी फोटो घेतला आणि त्यांनी वरच्या भिंतीवर विचारलं की काय आहे तर त्या ऍपनी सांगितलं इथं चार महारथींचे फोटो आहेत. आता त्याच्यानंतर वापस एक त्यांनी प्रश्न विचारला की हे पहिले फोटो कोण शिवाजीराजे तर त्यांच्याबद्दल माहिती सांग. तर तो फक्त फोटोची पण माहिती सांगेल आणि जी ऑलरेडी इंटरनेटवर अव्हेलेबल आहे ती पण माहिती सांगेल.
1: अच्छा म्हणजे आपल्याला जितकं त्याला एक्सप्लोअर करता येईल ते आपल्यावरती
2: आहे. आपल्यावर
1: ओके.
0: ऍपवर जे एक ग्रीन बटन आहे तुम्ही त्याच्यासोबत काही पण जे तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनायवर फंक्शन आहेत 1,000-2,000 तुम्ही देतात महिन्याचे प्रीमियमचं ते सगळे फंक्शन आहेत आणि ते फ्री मध्ये आहेत.
1: अरे वा खूपच छान. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पण त्यांना तर फायदा होईलच पण आपल्याला पण एखादी माहिती हवी असेल तर आपल्यासारखे लोक पण त्याला नक्कीच उपयोग करू शकतील असं मला वाटतं. तर शौनक आणि ओजस आपण तुमच्या ऍपबद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली आहे. आपण कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आता वळत आहोत. तर मला सांग की तुमचा हा जो ऍप आहे लेट्सी ऍप तो इन्स्टॉल कसा करायचा आणि तो ओळखायचा कसा.
0: लेट्सी हा ऍप जे आपला आहे ते गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. बहुतेक मोर दॅन 100 डाऊनलोड ऑलरेडी झालेले आहेत फक्त औरंगाबाद मधून.
1: अरे वा.
0: अँड हा ऍप 6 अक्षर आहेत LETSEE लेट्सी हे शोधायचं. असे नावाचे एक दोन अजून ऍप आहेत. आपण सूर्यासारखं दिसणारा चिन्ह जे आहे ज्याच्यात एक छोटा डोळा बनलेला आहे हा ऍप आपण रेकॉग्नाइज करून डाऊनलोड करायचं. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नंतर नंबर देऊ याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार की हा कसं डाऊनलोड करायचं आणि कसं हे वापरायचं. दोन नंबर्स आहेत. एक आहे शौनकचा नंबर ज्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात 7796624225 आणि दुसरा नंबर श्रीनिवासचा आहे ते आहे 9284029278. येल्लो किंवा पिवळ्या रंगाचा आमचा लोगो आहे. वेबसाईटची पण लिंक आम्ही फोनवर तुम्हाला अवेलेबल करून देणार. याच्यानंतर युट्यूबवर एक ट्युटोरियल पण असणार ज्याच्याने तुम्ही स्वतः पण शिकू शकतात की हे ऍप कसं वापरायचं. आणि तुम्हाला काही पण कष्ट येत हे दोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पूर्ण माहिती आणि जानकारी देणार.
1: काही जरी अडचण आली तर तुम्ही या नंबरवर जर संपर्क केला कोणीही तर तुम्ही त्यांना पूर्ण माहिती देणार.
2: हा माझा वैयक्तिक नंबर आहे. तर काही कोणाला ऍप डाऊनलोड कसा करायचा वापरायचा कसा युट्यूबवरूनच्या पेक्षा व्यतिरिक्त काही अजून जाणून घ्यायचं आहे. आणि काही त्यांना सगळ्यात मेन म्हणजे जर त्यांना अजून काही फीचर्स हवे असेल ऍपमध्ये की त्यांना अजून काही वाटतंय की हे पण
1: आलं पाहिजे अजून ऍड
2: करायचं असेल तर हे म्हणजे आम्ही आवाहन करतो की खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ताकी आम्ही जर तुमची एक अडचण ही सगळ्यांची अडचण आहे तर ती एकाला नीट करायसाठी सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यात
1: नक्कीच. तर शौनक आणि ओजस आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या लेट्सी या ऍप विषयी आम्हाला माहिती सांगितली आणि हा जो तुमचा उपक्रम आहे खूप छान आहे आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल अशी आपण आशा करूयात. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आकाशवाणी हे जे माध्यम आहे ते आजही अनेक अंधश्रोत्यांसाठी अत्यंत जवळचं माध्यम आहे आणि खूप जण हे माध्यम ऐकतात. तर अशा श्रोत्यांना तुम्हाला आज आपल्या कार्यक्रमातून काय सांगावं असं वाटतंय.
2: आम्ही फक्त एवढं सांगू की हा ऍप आवर्जून वापरा आणि हा आम्ही बनवला तुमच्यासाठीच आहेत. आमचा फक्त एकच उद्देश होता की आवर्जून आहे की तुम्ही डाऊनलोड करा वापरा काही फीडबॅक असेल तर सांगा काही इश्यू असेल ते सांगा.
0: हा ऍप एकदम निःशुल्क आहे. याच्यापेक्षा चांगली टीम जे शौनक आणि श्रीनिवासनी हे जे ऍप बनवलं ह्यापेक्षा चांगली टीम भेटू शकत नाही. आणि हा ऍप अजून खूप वर्जन येणार. तुम्ही आमच्यासोबत जोडा आम्ही अजून तुमची काय सेवा करू शकतो तुम्ही सांगा. आणि मी हे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक हे ऍप डाऊनलोड करावे आणि ह्याचा हे टेक्नॉलॉजीचा AIचा लाभ घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच. खूप सारे जण हे ऍप डाऊनलोड करतील आणि त्याचा वापरही करतील. तर शौनक आणि ओजस आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार.
2: धन्यवाद गायत्री. थँक्यू गायत्री आणि आकाशवाणीने आम्हाला ही संधी दिली याच्याबद्दल खरंच आभार.
0: धन्यवाद.
1: तर मित्रांनो आत्ताच आपण ऐकलात शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद आणि लेट्स सी या ऍप विषयीची माहिती.
3: तर मित्रांनो आवडली ना आजची ही मुलाखत.
1: हो मला तरी वाटतंय आपल्या

0: की बऱ्याच जणांना आजची मुलाखत आवडली असेल. आणि मित्रांनो, आपल्यासारखेच समाजात असणारे काही तरुण समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे काहीतरी ऍप्स बनवतात किंवा त्यांना मदत होईल असं काहीतरी काम करतात, हे बघून ना खूप छान वाटतंय.
1: खरे. तर मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात ऐकूया छानसं गाणं.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची.

0: मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही सगळेजणही या कार्यक्रमातून प्रेरणा घ्याल आणि कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनायचं नक्की ट्राय कराल.
1: मित्रांनो, आजचा दिवस फक्त माहिती घेण्यासाठी नाही तर एक विचार मनात ठेवण्यासाठी आहे. आपल्या जाण्यानंतरही आपण कोणासाठी प्रकाश बनू शकतो.
0: खूपच सुंदर विचार आहे. याबरोबरच आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण गायत्री देवडे
1: आणि मी मानस रोंघे
0: तुमचा निरोप घेतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजीत बनसोडे.
0: स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.
1: बाय बाय फ्रेंड्स.
0: नमस्कार.
2: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
3: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
5: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील.

एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाली आहेत. श्रोते हो, ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. मैफिले गझल 6:10 6:30 नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमात उजळूया नेत्राच्या ज्योती याविषयी नंदिनी कडुसकर यांचं कीर्तन आपण ऐकाल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 घरशिवार या कार्यक्रमात बॉयलर कुक्कुट पालन याविषयी मुक्काम पोस्ट 13 तालुका धाराशिव येथील शेतकरी अनिल आगतराव ढोबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात मधुमेह कारणं आणि लक्षणं आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर तानाजी लाकाळ यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला प्रसारित करू. आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज आपण ऐकाल. वाचक स्वर आहे संजय पाटोळे यांचा, निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार.

लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम रात्री 8:15 यामध्ये कुलस्वामिनी आराधी मंडळ नायगाव पाडोळी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. बॉलिवूड धमाका आपण ऐकाल 10:00. 11:10 सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोती हो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्याची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:50. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम 6:05. कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40. यामध्ये वनशेतीचे फायदे याविषयी माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. आरोग्यम धनसंपदा 6:45. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 7:40 आणि 8:40 आपण ऐकाल. दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू.

मिश्र संगीत 10 वाजता, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 वाजता, 11 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रोणू मुजुमदार यांनी बासरीवर वाजवलेला राग नटभैरव अपणेकाल, गीतबहार 11:30 वाजता, दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू, दरम्यान दुपारी 1:40 नागपूर जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, एक ही फिल्म से हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता, युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 वाजता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू, कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05, मिश्र संगीत 6:10, घे भरारी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम 6:30 वाजता, यामध्ये आपण ऐकणार आहात कॉलेज कट्टा हे सदर, संकलन आणि निवेदन आहे रागिनी पाटील यांचं, सादर करते किशोर पवार, 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू, 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये जमिनीच्या सुपीकतेसाठी संतुलित खतांचा वापर याविषयी मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर येथील कृषी विद्यालय विभागातील विषय विशेषज्ञ डॉक्टर प्रवीण मताई यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल, त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज प्रसारित करू, वाचक स्वर आहे संजय पाटोळे यांचा, निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार, रात्री 7:15 वाजता लोकरंग या कार्यक्रमात हरिदास वाईकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली वासुदेव गीतं प्रसारित करू, 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू, मराठी पत्रगीत आपण ऐकाल रात्री 10 वाजता, 11:10

आणि सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। याशिवाय मुंबई, दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून, हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सायंकाळचे 6:10 झाली आहेत। श्रोते हो, ऐकूया मैफिले गझल हा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला गुलाम अली यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली मोशन नकवी यांची गझल।

श्रोते हो, आपण ऐकलीत पंकज उधास यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली मुमताज रशीद यांची गझल. आपण ऐकताय मैफिले गझल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया कातील शिफाई यांची गझल. स्वर आणि संगीत आहे जगजीत सिंग यांचा.

0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलीत पंकज उधास यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली कातिल शिफाई आणि मुमताज रशीद यांची गझल. याबरोबरच मैफिले गझल हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत नाचू कीर्तनाची रंगी हा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं आहे.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

माऊली ज्ञानेश्वरांनी भगवंताला सर्वस्व देऊन त्या बदल्यामध्ये विश्वरूप नारायणाला बघण्याची दिव्य दृष्टी प्राप्त केली होती. याच दृष्टीने त्यांनी विश्वात्मक नारायणाचं रूप पाहिलं. पण कितीही पाहिलं तरी मनाला समाधान होत नाही, अखंड पाहतच राहावं वाटतं असा आपला भाव या पद्यातून महाराज सांगतात. माऊलींसारखे संत असं भगवंता

दर्शन घेऊ शकतात, कारण त्यांना ज्ञानदृष्टी मिळालेली होती. आपल्याला मिळालेली दृष्टी सर्व जगाला ते तत्वबोधातून देतात. त्यासाठी ते मार्ग सांगतात, डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. पण संतांसारखी ही दृष्टी ही तर सोडाच, पण साधी सृष्टी पाहण्याची दृष्टी सुद्धा काही लोकांजवळ नसते. अशा लोकांची संख्या आपल्या भारतामध्ये 1 करोड आहे. ते या सृष्टीचं सर्व कौतुक पाहण्याला मुखलेले असतात. काही आधी डोळस असतात, नंतर आंधळे होतात. मग ते देवाजवळ प्रार्थना करतात,

संत गुलाबराव महाराज जन्मांध होते, त्यांनी अशीच प्रार्थना केली, कारण सर्वेंद्रियाणां नयनं प्रधानम, मनुष्याचे डोळे सर्व इंद्रियामध्ये प्रधान अवयव आहे, त्यांच्याशिवाय मनुष्य सर्वस्वी पराधीन होतो. गुलाबराव महाराजांच्या तळमळीच्या प्रार्थनेमुळे माऊली ज्ञानेश्वरांनी त्यांना प्रज्ञाचक्षु बहाल केले होते. ज्ञानेश्वरीच काय, पण अनेक तात्विक ग्रंथ केवळ पुस्तकांवरून बोटे फिरवून ते वाचित असत आणि ते ज्ञानी बनले. परंतु प्रश्न हा आहे की सर्वच गुलाबराव महाराजांच्या योग्यतेचे नसतात ना. सामान्य दृष्टिहीनांना आपण दृष्टी प्रदान केल्याशिवाय त्यांना जग पाहण्याचा आनंद कसा मिळणार? माऊली एका ठिकाणी म्हणते, यज्ञ

माऊलींनी दानाचं महत्त्व सांगताना दान, यज्ञ, तप या सर्व गोष्टी म्हणजे परमेश्वराची एक प्रकारे पूजाच आहे. आपण म्हणू की आंधळ्यांसाठी आम्ही काय देऊ शकतो? अहो, देऊ काय शकतो म्हणून काय विचारता? दानाचे विविध प्रकार आहेत. अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान, विद्यादान आणि काहीच नाही समजलं तर मग मतदान आहेच. तुम्ही म्हणाल, अहो पण यातलं आम्ही काहीच देऊ शकत नाही, आम्ही गरीब आहो. यावर एक कवयित्री म्हणते,

हे नेत्रदान असं आहे की ज्यानं तू मरूनही नेत्र रूपाने जीवितच राहशील. जगी जीवित असता दान काही करावे, परी प्राण जाता नेत्रदानात द्यावे. असोनी जगी पुण्य काही करावे, मरोनी जगी नेत्र रूपे उरावे. आंधळी माणसं डोळ्याला दिसूनही आपणही आंधळ्यासारखेच करतो, त्यांच्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे करतो. त्यामुळे माणसांकडून हताश झालेले लोक शेवटी देवालाच हाक मारतात की देवा

नाथ महाराजांनी भागवतामध्ये उद्धवाच्या तोंडून देवाला प्रार्थना केली की देवा, या जगामध्ये सगळेच ज्ञानानंद आहेत, त्यांना तू उद्धरशील का? मार्गी अंधा सारिखा देखणाही चाले जैसा, त्यासी उद्धरावया तत्वता मी प्रार्थित असे. भगवान म्हणाले, नाही, मी त्यांचा उद्धार डायरेक्ट करीतच नसतो. ज्ञानदृष्टी देण्याचं काम मी तुमच्याकडे सोपवलंय ना. तुम्ही संत म्हणजे माझंच रूप नाही का? त्याचप्रमाणे आंधळ्यांना डोळे देण्यासाठी देव प्रत्यक्ष कधीच येणार नाही, तर सर्व मनुष्य हे त्याचेच रूप म्हणून आंधळ्याला डोळे देण्याचं काम हे माणसांकडेच येणार नाही का? असं समजून कुणी नेत्रदान केलं तर त्या आंधळ्यांना काय आनंद होतो? त्यांचा आनंद कवयित्री व्यक्त करते.

थोडक्यात म्हणजे नेत्रदानानं मनुष्य नेत्ररूपानं चिरंजीवच राहतो. पण त्याही विषयी आपल्याकडे काही वेड्या समजुती पसरल्यात. जसं नेत्रदानानंतर तो माणूस विद्रूप होतो, तर तसं मुळीच नाही बरं का. कॉर्निया नावाचा एक पारदर्शक भागच केवळ त्या डोळ्यांमधला काढला जातो आणि त्यामुळे कुठेही विद्रूपता येत नाही. नेत्रदानाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नेत्रदान कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही रक्तगटाच्या माणसाला करता येतं. पण एवढंच आहे की मरणोपरांत 6 तासाच्या आत नेत्रदान व्हायला हवे, त्यानंतर ते नेत्र कामाचे राहत नाही. नेत्रदान झाल्यानंतर नागपूरच्या नेत्रपेढीमध्ये हा डोळा 5 ते 8 दिवस चांगला राहतो आणि याहीपेक्षा जास्त म्हणजे हैदराबादेच्या नेत्रपेढीमध्ये 5 ते 6 वर्ष डोळे सुरक्षित राहतात. त्यामुळे इतकं तंत्र विकसित झाल्यामुळे प्रत्येकाला नेत्रदान करण्याचा हक्क आहे आणि त्यांचे डोळे सुरक्षित राहू शकतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना नेत्र काढण्याविषयी ताबडतोब सूचना द्यायला हवी. अशी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करून नेत्रदान केले की फार पुण्यही लागतंच आणि ज्या जीवांना हे डोळे मिळतात त्यांना जग किती पाहू आणि किती नको असे होते, या आनंदातून ते आशीर्वाद मिळतात. आपल्याकडे पुराणामध्ये नेत्रदानाचे बरेच दाखले आहेत. मुनी गोरक्षनाथांनी आपल्या सद्गुरूंना भिक्षा मिळावी म्हणून एका बाईला आपला डोळाच उपटून काढून दिला. तिनं तो डोळा मागितला होता. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आईला हस्तस्पर्शातून दृष्टी दिली आणि आईला सगळं जग आई पाहू शकली. मुनी च्यवन भार्गवांना उपकाराची परतफेड म्हणून अश्विनी कुमारांनी औषधी द्रव्य घालून नेत्रदान केलं आणि च्यवन भार्गवांचं हे उदाहरण पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. चौथं उदाहरण म्हणजे भगवान विष्णूंनी महादेवांना नेत्रदान केलं, नेत्रदान दिलं म्हणून ते त्रिनयन झाले आणि ते त्रिनयन म्हणजे तिसरा डोळा म्हणजे ज्ञाननयन, विवेकदृष्टी, विवेकचक्षु. ती आपण कशी मिळाली महादेवांना हे आख्यानातून पाहू. पण

एकदा भगवान महाविष्णूंनी महादेवाची पूजा करावी असं मनापासून ठरवलं आणि त्या पूजेकरता ते पूजेसाठी बसले. भगवान महादेवांची पार्थिव पूजा लिंग तयार केलं आणि त्या शिवलिंगापुढे पूजेला बसले.

मसौ चक्रवपुषा त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगतां। सर्व प्रकारची पूजा सामुग्री घेऊन देव पूजेला बसले आणि हरीने हराची पूजा म्हणली।

असा षडाक्षरी ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करीत पुष्पपात्रामधील एक एक कमळ महादेवाच्या पिंडीवर भगवान महाविष्णू वाहत होते. वाहता वाहता 999 कमळे वाहून झालीत आणि पुष्पपात्र रिकामं झालं. आता पूजाविधी चालू असताना मध्येच उठणंही काही बरोबर नाही, ती परीक्षेचीच वेळ होती. असं म्हणतात की भगवान महादेवानेच एक कमळ त्यातलं अदृश्य केलेलं होतं आणि विष्णूंची परीक्षा पाहत होते. तेव्हा काही सूचना, मग भगवान कमलनयन भगवान विष्णूंच्या लक्षात आलं. आपल्याकडे विविध इंद्रियांना कमळाचीच उपमा देतात. शिर कमल, नेत्र कमल, कर कमल, पद कमल असा विचार येताच क्षणाचाही विलंब न लावता सर्व प्रहरणायुध भगवान विष्णूंनी आपल्या नखांनी आपला डोळा उपटला आणि तो कमल म्हणून महादेवाच्या पिंडीवर वाहिला. हजाराची जी संख्या होती ती पूर्ण झाली, तरी देव डोळे उघडिना. तेव्हा भगवंत

त्यांनी प्रार्थना केली, देवादिदेवा महादेवा, तुम्हाला दोन डोळे तर आहेतच आणि मी हा तिसरा दिला तरी तुम्ही माझ्याकडे बघत नाही, डोळेझाक करता. तेव्हा देवाचा धावा करू लागले.

0: भगवंताने डोळे उघडले. या अपूर्व नेत्रदानाने शंकर भगवान प्रसन्न झाले. संकल्प पूर्ण झाला. तीन डोळे महादेवाला प्राप्त झाल्याने अतिरिक्त सामर्थ्य मिळालं आणि भगवान प्रकट झाले. प्रेमाने हरिहरांनी आलिंगन दिलं. तेव्हापासून जगाच्या कल्याणासाठी आपल्या तिसऱ्या डोळ्याचा उपयोग शंकर करू लागले.
1: श्रोते हो, आताच आपण नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमात उजळूया नेत्रांच्या ज्योती याविषयीचं नंदिनी कडुसकर यांचं कीर्तन ऐकलं. याबरोबरच नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली, तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे

निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19वा मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मीफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये

0: चीन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीमध्ये 461 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉलविषयी आपला संवाद सुरू आहे. मेस्सी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठलीही स्पर्धा म्हटली ना, हे दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्यामध्ये नाही खेळत असतील. ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्या दोघांचा फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूण सध्या फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी तू योग्य, म्हणजे मेस्सी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेस्सी आणि रोनाल्डो यामध्ये कोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा कोण, या सगळ्या वादामध्ये हिरविंनी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार म्हणजे त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल नंतर किंवा नंतर ऑलिम्पिकमध्ये 10 out of 10 जिमनॅस्टिक्स मध्ये मिळवणारी नादिया कोमिन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस मध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट, नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत
1: बरोबर
2: हे सुपरस्टार. नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बहाल केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट, रोहित हे सगळे बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्यवंशी आहे, वैभव आहे. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली सेड, फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी दिस आर दी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याचे जे 2-3 दशकं आहेत. मेस्सीची स्वप्नपूर्ती झाली आहे. मी स्वतः मेस्सी फॅन आहे, त्यामुळे कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेस्सीनी फायनली जिंकला. पण मेस्सी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू आपले प्रत्येकाचे फेवरेट असतात, पण दोघेही खेळाडूंविषयी अतीव आदर आणि अतीव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेस्सीला लिलया कौशल्य आहे, त्याच्यामध्ये ड्रिबलिंग कौशल्य आहे आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणारे किंवा असे ड्रिबल करून जाणारे पण कोणी अडवू नाही शकत. तसंच रोनाल्डो कडे तुफान फिटनेस, तुफान इच्छा शक्ती, जिंकण्याची ईर्ष्या, हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत आणि अपार कष्ट.

आपल्याला रोनाल्डोचं मोठेपण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार. सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे. हे आपल्याला दिसतं पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं कोहलीचं आहे की कोहली पाणीपुरी त्यांनी गेले 12 वर्ष नाही खाल्ली किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल फिटनेस हा तो किती करतो की जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं.

0: जातो, नक्की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर.
0: सो थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठा करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला, म्हणजे ब्राझीलचा नेमार तो समजा ट्रेनिंगला उशिरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं, आपण वर्गाबाहेर बसवतो. तसं किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय, रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो, संघाचा भाग असतो, त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट्स आहेत, दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेस्सी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकीली ड्रॉजही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला असतो. त्या वर्ल्ड कप साठी रोनाल्डो, मेसी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल, ते असणं हे चार चार लगावणार आहेत.
1: बरोबर. सर आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना, मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं. तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला, तर सिनर आणि अल्कराझ आलेले आहेत. तसंच भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवूया, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: आहे नक्कीच. म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू एक रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात, तर या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी, स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे, तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे, ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि तसंच त्याचा लिलेया खेळ सुद्धा आहे, म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिब्लिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर डिव्हे म्हणून आहे की जो आता पीएसजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली, तसं सो त्या पीएसजीचा हा स्ट्रायकर आहे तोही अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एंड्रिक म्हणून आहे, तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही दोन तीन खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील, ते आहेत जर्मन खेळाडू जमील मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेयर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे, फ्लोरियन विट्स, हा 23 वर्षाचा आहे, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जातंय किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे, जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेयर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार पटके मारतो आणि तो आता फक्त एक 25-26 वर्षाचा आहे, म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पेले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले. सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे, म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मँचेस्टर सिटीकडनं खेळतो, क्लबकडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6'7" फुट आहे, त्यामुळे तो मोठा वाटतो, पण त्याचं वय ही 24-25 आहे. आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणतात म्हणजे धडाकेबाज कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील, ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा. आणि त्या याच्यामध्ये हॉलंडकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल. त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोरर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मँचेस्टर सिटीकडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाया म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे. तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी

0: बोलताना चर्चांमध्ये एक तुम्ही सुरेख उल्लेख केला की फुटबॉल मध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झूट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडरडॉग कोण आहेत, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल आणि जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधान आमचं?
1: म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून दोन तीन युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल हा जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझ्या लाईन अप आणि त्या किक ऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरती एक मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे अशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, तुझा संघ किती क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस, गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. 2034 वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत, त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्जेगोविनिया हा जो संघ आहे त्यांनी इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो स्पर्धेत आलेला आहे त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे मेंटल स्ट्रेंथ आहे इटली सारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची. आणि त्यांचा ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे, म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला स्टार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
0: बरोबर सर, तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगल्या खेळातल्या एक काही गोष्टींकडे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल. पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे इकर कॅसिलास तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही
1: संगीतात जशी घराणी असतात ना तशी फुटबॉल मध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असा डोकावताना याची सुरुवात झाली ती रोगा बनविटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतोय अशा पद्धतीचं ते चेंडू बरोबर एखादा डान्सच करतात आणि असे लिहिले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक टेनिसची जी फेमस डोक्यावरती पायनी उंची किक मारतात, टाकेनी बॉल मारतात. हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचा आहे जोगा बोनिटो आणि त्याचा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या नादामध्ये अनेकदा ते काय चालतात, त्यामुळे ते थोडं आता त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आलाय. त्यांनी या जोगा बोनिटोला व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेअर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात, त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोण त्रिकोणाच्या इमेजेस आखायला तसं हा यांनी पास याला द्यायचा, त्यांनी तिकडे द्यायचा, त्यांनी इथे द्यायचा असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोलणार अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते. म्हणजे फुटबॉलमध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉलमध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायाने उजवा पाय असेल, डावा पाय असेल, हेडिंग करणं असेल, हे सगळं टोटल फुटबॉलमध्ये अंतर्भूत आहे.
2: श्रोते हो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा त्यातले संघ विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई

च्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: एफ एम बँडचे 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
2: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घरशिवार. घरशिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ 1948 म्हणजेच 12 जून 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया एक छानसं लोकगीत.

हरेंद्र जाधव यांचं लोकगीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते प्रल्हाद शिंदे आणि सहकारी. संगीतकार होते मधुकर पाठक. संगीतकार होते मधुकर पाठक. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया ब्रॉयलर कुक्कुटपालन याविषयी. मुक्काम पोस्ट 13 तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतकरी अनिल अगतराव ढोबळे यांची मुलाखत. नमस्कार श्रोतो. हा शेतकरी बंधूनो, शेतकरी बंधूनो, ब्रॉयलर कुक्कुटपालन हा शब्द आपण ऐकूनच असतो आणि त्यातल्यात कुक्कुटपालन हा तर शब्द आपण अगदी बालपणापासूनच ऐकत असतो. पण ब्रॉयलर आणि लेअर या कुक्कुटपालनामध्ये निश्चित फरक आहे. तरी सुद्धा आज आपण ब्रॉयलर कुक्कुटपालन या संदर्भातच ब्रॉयलर उत्पादक शेतकरी

0: ब्रॉयलरचे जे कुक्कुटपालन करतात असे एक तरुण शेतकरी अनिल अगतराव ढोबळे यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत. ब्रॉयलर कुक्कुटपालन परवडतं का, त्याचं आपण कसं नियोजन केलं पाहिजे आणि मार्केटिंग कसं केलं पाहिजे या संदर्भात त्यांच्याकडून आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर अनिल अगतराव ढोबळे हे मुक्काम पोस्ट 13 तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी आहेत आणि या संदर्भात त्यांच्याशी आज आपण बातचीत करूया. अनिलजी नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सुरुवातीला मला सांगा की आपलं शिक्षण काय झालंय?
1: माझं 12वी पास आहे.
0: बरं, शेती किती आहे?
1: शेती अर्धा एकर आहे फक्त.
0: मग मला सांगा की अल्प भूधारक मध्येच आपण तर आहातच, परंतु ब्रॉयलर कुक्कुटपालनच का करावं असं का वाटलं बरं तुम्हाला?
1: कारण कसं, आधी माझ्याकडे गाडी होती सर, ते भाडे मारायला जात होतो मी. मग ते गाडीला पेपर उडा नाही गेलं, पुन्हा भाडे नाही गेले. मग ते आमचे काही मित्र झाले होते असेच ओळखीनं. मग ते म्हणजे ब्रॉयलर धंदा चालू करा म्हणून त्या क्षेत्रात पडलो. पण त्यात तोटा बी फायदा बी कसा आहे ते मला माहित होता, जवळून बघितलं होतं मी, त्याच्यामुळे ते मला सोपं गेलं सगळं.
0: बर, आता मला सांगा अनिल जी की पहिली पोल्ट्री तुम्ही कुठे सुरू केली होती?
1: पहिली पोल्ट्री जाधवडीला चालू केली होती.
0: ती कोणाची होती? स्वतः का भाड्यानं घेतली?
1: भाड्यानंच घेतली होती.
0: किती पक्ष्यांची होती?
1: 500 पक्षी होती चालू केली सुरुवातीला.
0: मग त्यांचं पूर्ण नियोजन कसं केलं तुम्ही, भांडवलाचं नियोजन कसं केलं होतं?
1: भांडवलाचं मित्राकडून घेतलं होतं, थोडं थोडं काय बचत गटाकडून थोडं काढलं होतं असं करून, काही साळुंके सरांकडून काही उधार घेतलं होतं, त्यांनी सहकार्य केलं होतं भरपूर, त्यांच्यापासून सुरुवात केली मी सुरुवातीला.
0: बर,
1: त्यांचं मार्गदर्शन चांगलं राहिलं आपल्याला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज इथपर्यंत आलो.
0: बर, मला सांगा ती 500 पक्ष्यांची सुरुवातीला पोल्ट्री तुम्ही सुरू केल्यानंतर त्याचा काय पूर्वीचा अभ्यास होता का तुमचा?
1: दुसऱ्या ऐकूनच अभ्यास होता, पण त्याच्या मग आपल्याला मार्गदर्शन देणारे साळुंके साहेब, त्यांचं मार्गदर्शन 100% मला लाभलं. त्या मार्गदर्शनामुळे आज मी इथपर्यंत आलो.
0: आता मला सांग की सुरुवातीला पिल्ली घेण्यापासून ते विक्रीपर्यंत हा जो काळ असतो, तर मग पिल्ली किती दिवसाची असतात ते सुरुवातीला घेतलेली त्यावेळेस?
1: सुरुवातीला आपल्यापाशी आलं तेव्हा एक दिवसाचं पिल्लू असतं.
0: बर,
1: मशीन मधून काढले की रातोरात आपल्यापाशी गाडी येते फॉर्मवरती, मग एक दिवसाचं पिल्लू, तिथून आपल्याला 40-45 च्या हिशोबात येत आहे ते विक्रीला. 45 दिवशी तर विक्री होतेच
0: होते.
1: हो.
0: बरं, मला सांगा की सुरुवातीला पिल्लं आपल्या ताब्यात आल्यानंतर मग त्याचं काय लसीकरण वगैरे असतं का?
1: 7व्या दिवशी एक असतं डोळ्यातून द्यायचं, पुन्हा 14व्या दिवशी एक असतं आणि 21व्या दिवशी एक असतं.
0: बरं, आता पिल्ल्याला मग खाद्य कुठलं असतं सुरुवातीला?
1: सुरुवातीला प्री स्टार्टर येतं, ते 14 दिवस चालतं, 14-15 दिवस चालतं. नंतर स्टार्टर चालू करायचं, ते 21-22 दिवसापर्यंत चालतं. नंतर फिनिशर, ते शेवट विक्री होतोवर चालतं ते.
0: बरं, मला सांगा की आपण पिल्ले आल्यापासून ते अगदी विक्री होईपर्यंत आपल्याला प्रत्येक दिवस त्यांची काळजी घ्यावी लागते असं म्हणतात.
1: हो.
0: मग पोल्ट्रीची स्वच्छता असेल किंवा काय काय करता तुम्ही, काय असतं व्यवस्थापन तुमचं?
1: पक्षी येणे अगोदरच पहिली जुनी घाण सगळी काढून घ्यायची, शेड सगळं एसटीबीनं धुवून घ्यायचं, धुवून झाल्यानंतर त्याला फॉर्मलिन औषध मारायचं, ते मारलं की नंतर 2-3 दिवस बंद करून ठेवायचं फॉर्मलिन मारल्यानंतर. नंतर पुन्हा ओपन करायचं, 4-8 दिवस मोकळं ठेवायचं. नंतर आम्ही B90 एक फवारतो, नंतर ते B90 फवारलं की नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा चिक्स टाकतो त्याच्यामध्ये, खाली चुना मारायचा आधी, चुना मारून बुस्कट टाकून पेपर हातरून सगळी त्याची तयारी करायची, नंतर चिक्स टाकायचं त्याच्यानंतर.
0: आता चिक्स टाकल्यानंतर हिवाळ्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते म्हणतात, काय करावं लागतं चिक्स साठी?
1: हिवाळ्यामध्ये ब्रुडिंग चांगली करणं गरजेचं आहे. ब्रुडिंग जर व्यवस्थित नसेल तर माल व्यवस्थित होत नाही, व्हेरिएशन त्यात फार होतं. मग ब्रुडिंग व्यवस्थित असेल तर मर पक्ष्याची कमी होणार. लहानपणी थंडीत जास्त पक्षी मरतो आणि मोठ्यापणी मरत नाही थंडीत, पण उन्हाळ्यात कसं असतं, लहानपणी मरत नाही काहीच पण मोठ्यापणी खूप मरतो.
0: अच्छा,
1: असं आहे.
0: आता पोल्ट्रीचा जो सीझन आहे, जास्त परवडणारा पिरियड कुठला असतो तुम्हाला?
1: तसा उन्हाळ्यात जरा कसं असतं की भाव जास्त असतो पण प्रोडक्शन कमी निघत असतं, त्याच्यामुळं रेट जास्त असतो, पण त्या रेट जास्त असणारा बी ते परवडत नाही, मर होऊ देऊन लागते त्याला. मग मर न होऊ द्यायच्या फोगर चालू करावं तिथं, किंवा त्याला जागा जास्त सोडावी लागते, त्या दिवसासारखी काळजी घ्यावी लागतात, जाणं येणं सारखं करावं त्याच्यामध्ये.
0: आता उन्हाळ्यात आपण पोल्ट्री जेव्हा करतो, काही जण कूलर लावतात, काही जण एसी पोल्ट्री सुद्धा निघाले आहेत पक्षी मर कमी होण्यासाठी, तुम्ही काय काळजी घेतात?
1: आमच्या शेडमध्ये सर फोगर बसले आहेत आम्ही, मग तिथं दिवसभर बसताव, फोगर चालू बंद करताव, पक्षी उठ येताव 1-1 तासाला, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही फोगर असल्यामुळं.
0: आता मला सांग की आपण चिक्स टाकतो तेव्हापासून खाद्याचं जे व्यवस्थापन असतं ते कसं कसं वाढत जातं बरं शेवटच्या टप्प्यापर्यंत?
1: सुरुवातीला खाद्य थोडंच लागतं, 1000 पक्षी जर समजा तर कमीत कमी त्याला 500 ग्रॅम प्रिशाटर द्यावं लागतं.

0: ते जातं 13-14 दिवस जातं, 15 दिवसापर्यंत जातं समजा. नंतर स्टार्टर द्यावं लागतं, स्टार्टर द्यावं लागतं 1 किलो, आणि ते जातं 22-24-25 दिवसापर्यंत जातं. नंतर फिनिशर चालू केलं की ते शेवटपर्यंत विक्री होतं, ते खाद्य चालतं त्याला स्टेप स्टेप. त्यात प्रोटीन वेगवेगळे असतात.
1: बरं, मूळ पक्ष्यांना आपण जेव्हा खाद्य देत असतो किती ग्रॅम मध्ये कसं देतात तुम्ही?
0: प्री स्टार्टर असतं ते 1/2 किलो असतं, 500 ग्रॅम असतं सुरुवातीला. स्टार्टर 1 किलो आणि उर्वरित खाद्य सगळं पक्षी विक्री होस्तवर असते.
1: आता शेवटच्या टप्प्यामध्ये बरेच पोल्ट्री धारक किंवा शेतकरी बांधव अगदी घायकुतेले येतात पक्ष्यांना खाद्याच्या बाबतीत, खर्च आणि ठेवत नाही आणि एका बाजूला मार्केटिंगचा आपल्याला वेध लागलेला असतात. मग अशा वेळेस तुम्ही पक्ष्याचं वजनही कमी होऊ नये आणि विक्री व्यवस्थापनही चांगली व्हावं यासाठी काय काळजी घेता बरं, जेणेकरून पक्ष्यांची मरी कमी व्हावी?
0: त्याला खाद्य द्यावंच लागतं. जर आपण 4 पैशाला बघितलं तर ते तोटा होते आपलाच, वजन घटतं, माल रिवर्स येतो, नंतर ते माल व्यापारी सुद्धा लवकर नेत नाहीत. दुसरी त्याचा तोटाही होतोय, पक्षी भी मरतो, वीक होतो पक्षी.
1: आता मार्केटिंगचा जर आपण विचार केला तर मला सांगा अनिलजी की जर पक्षी विक्री व्हायला वेळ लागला तर तुम्ही मग कसे मार्केटिंग करता?
0: वेळ लागला तर त्याला उपाशी ठेवायचंच नाही, त्याला खायला द्यायचंच, काही करायचं त्याला, त्याचा बंदोबस्त करायचा खायचा.
1: बरं, तुम्ही विक्री कुठे करता?
0: धाराशिव शहरामध्ये कुठे बी आपल्याकडे व्यापारी येतात, माल घेऊन जातात
1: आपल्या पोल्ट्रीवरून.
0: हो, पोल्ट्रीवरून.
1: आता जेव्हा भावाची चढ उतार होते श्रावण महिन्यामध्ये काय करता मग तुम्ही?
0: श्रावण मध्ये माल सांभाळायचा, काही अडचण नाही. माल व्यवस्थित काढला तर तोटा होतच नाही, पट्टी किती बी खाली राहू द्या. माझा आजपर्यंत वर्ष दिलं, वर्षात कधीच तोटा नाही, एक सुद्धा लॉट तोटा नाही, बराबरी झाली पण तोटा नाही.
1: बरोबर.
0: मर आणि वजन व्यवस्थित आलं पाहिजे.
1: हेच व्यवस्थापन तुम्ही कसं करता की जेणेकरून हे जे कंट्रोलिंग आहे, मरी होऊ द्यायचं नाही, खाद्य वेळेवर द्यायचं,
0: खाद्य चांगलं द्यावं लागतं सर त्याला, मका चांगली वापरायची, खाद्य चांगल्या कंपनीचं वापरायचं, त्याला पाणी शुद्ध द्यायचं, त्याला व्हेंटिलेशन वातावरण तिथलं पोल्ट्री शेजारचं, पोल्ट्रीच्या बाहेर बी गवत वाढू द्यायचं नाही, स्वच्छ परिसर पाहिजे तिथला, तर पोल्ट्रीला चांगलं येतं, वजन येतं पक्ष्यांना.
1: 500 पक्ष्यांपासून सुरू केलेली पोल्ट्री आज किती पक्षी सांभाळतात तुम्ही?
0: आज 8,000 पक्षी आहेत.
1: बापरे. मला सांगा कुठं कुठं पोल्ट्री आहेत आपल्या?
0: जाधववाडीला 2 आहेत, माडसमोर 2 आहेत आणि गावसुद रोडला पवनेर नाक्याला 1 आहे मोठी.
1: बर, मग आता एवढं सगळं व्यवस्थापन करत असताना मॅन पॉवर कशी आहे तुमची, कोण बघतं एवढं व्यवस्थापन सगळं?
0: मी, माझे भाऊ आणि आई, आम्ही 3 जण सगळं बघतो.
1: बर, आता खाद्य टाकण्यापासून जर विचार केला तर कोण सगळं करत आहे?
0: आम्ही 3 जण करतो.
1: सकाळी किती वाजता पक्ष्यांना खाद्य टाकावं लागतं?
0: 7:30-8 वाजता.
1: बर, आता एवढी त्याची पूर्व तयारी खाद्याची करत असताना आपण स्वतः तयार करता खाद्य पक्ष्यांचं का मार्केटमध्ये विकत घेता?
0: स्वतः तयार करतो.
1: बर, मग त्याची प्रक्रिया कशी आहे?
0: आपल्यापाशी ग्राइंडर आहे, फील्ड मशीन आहे, मिक्सर, त्याच्यामध्ये मका 10% डीओसी हे मिक्स करून तयार करतो खाद्य.
1: मग एवढ्या पोल्ट्रीला सगळं खाद्य कुठून पुरवठा करता तुम्ही, कसं?
0: एक ठिकाणीच आम्ही मशीन बसवलेलं आहे, सगळा स्टॉक तिथंच असतो, मक्याचा, डीओसी असो, 10% असो किंवा औषध काही असो, तिथूनच सगळीकडं नेत आहोत आम्ही.
1: बरं, लसीकरणाचा तुम्ही विषय सांगितला की सुरुवातीला जेव्हा चिक्स येतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये जे काही आपण तुम्ही लसीकरण करत असतो त्यावेळेस मॅन पॉवर जास्त लागते, माणसं जास्त लागतात, त्यावेळेस तुम्ही काय करता मग? आता
0: आम्ही 3 जण देत आहोत, आमचा हात बसलेला असतो, 1,000 पक्षी 1/2 ते 1.5 तासात 3 जण बुडवून टाकतो सगळंच.
1: हो का? हो. आता जेव्हा तुम्ही माल मार्केटमध्ये येण्याचा जो वेळ असतो तो आणि ह्या 3-4 तुमच्या पोल्ट्री आहेत, मार्केटमध्ये सतत आपली विक्री झाली पाहिजे पक्ष्यांची, यासाठी कसं तुम्ही बॅच करता त्या?
0: प्रत्येक 15 दिवसाला 2,000 लॉट आपला विक्रीला येतोच, मग पट्टी असो किंवा नसो, मार्केटमध्ये काही असू द्या, मग बर्ड फ्लू येऊ किंवा काही येऊ, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, आपला विकायचाच माल आलेल्या तारखेला आणि आलेल्या तारखेला टाकायचाच माल, असं करता आपण.
1: बर, आता मला सांगा नुकसान जर भरून काढायची वेळ आली तर कसं तुम्ही नियोजन केलेलं असतं?
0: नुकसान म्हणजे कसं, वेट जर आलं सर तर नुकसान होतच नाही, पट्टी किती विकायला जाऊ द्या.
1: बर, आता असंही कधी कधी वेळ येते की तुमच्यावर खूप मार्केट नाही, माल तर आपला आलेला असतो आणि लॉस होतो, त्यावेळेस तुम्ही खचून न जाता कसं उभारलात? बरं,
0: कधी कधी तसं होतंय, पण कसं त्यात गेलंय म्हणल्यावर तिथं तिथूनच काढलं लागतं, आपल्याला लुकावं लागतंय पैसे बी, मग खचून न जाता आपण उभारायचं, नंतर चालू करायचं, अजून असं चालू करत करत अजून भांडवल तयार होतं, थोडं थोडं एक एक लॉट भेटला की अजून पूर्वपदावर येते.
1: आता काही शेतकरी बांधव कंपन्यांची ब्रॉयलर पोल्ट्री कुक्कुटपालन करतात किंवा त्या चालवायला देतात, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः मार्केटिंग करता. शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे बरं, त्यांनी कंपनीकडून चालवावं का स्वतः मार्केटिंग करावं?
0: कसं आहे सर, स्वतः चालवलं तर कधी फायदेशीर ठरतं पण रिस्क फार आहे. त्या रिस्कला कसं

0: कधी 6 महिने 1 रुपया भेटत नाही, नुसतं फुकट काम करू लागतं. आणि एकदा भेटलं तर 6 महिन्याचं 2-3 लॉट मध्ये सगळं वर्षाचं बिल निघून जाते.
1: अच्छा,
0: असं असतं. आणि कंपनीचं कसं असतंय की फिक्स येणं असतंय, ते त्यांना टेन्शन नसतंय काहीच. तेही उद्योगधंदा चांगला आहे आणि हे बी चांगलं आहे.
1: आता आपले जरी शेती तुमची थोडी जरी अल्पभूधारक जरी आपण असलात, तरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगला आहे असं म्हटलं जातं, तुम्ही काय सांगाल?
0: चांगलाच आहे, नंबर एक आहे.
1: आता काही जर शेतकरी बांधवांना असे ब्रॉयलर कुक्कुटपालन सुरू करायचे असतील आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या गावामध्ये, तर त्यांची जर इच्छा असेल तर किती पक्ष्यांपासून सुरू करावं बरं त्यांनी?
0: सुरुवातीला जास्त खर्च करू नका, सुरुवातीला 500 टाका, पण 3 स्टेप मध्ये टाका. 500 500 500 15 दिवसाला पक्षी विक्रेता आलाच पाहिजे, तर तो परवडतो. एकात भेटला नाही, एकात लॉस गेलं, तर एकात फायदा भी होऊ शकतो.
1: आता मला सांगा की काही तरुण शेतकरी आपल्यासारखे, काही तरुण मुलं असतात आपल्यासारखे, यांना जर फक्त ब्रॉयलर कुक्कुटपालन जर सुरू करायचं असेल तर त्यासाठी काय त्यांना तुम्ही सल्ला द्याल, मार्गदर्शन कराल?
0: की सुरुवातीला कमीच खर्च करा, शेत साधं मारा आणि त्यातून सुरुवात करा. त्यातून एकदा आपल्याला मार्गदर्शन आलं व्यवस्थित, तर तिथून पुढे मोठं करायचं पुन्हा.
1: बरं, यासाठी प्रशिक्षणाची काही गरज आहे का?
0: प्रशिक्षण कसं, जाऊन एकमेकाशी जाऊन विजिट करणं गरजेचं आहे, माहिती घेणं गरजेचं आहे, माहिती घ्यावीच लागते.
1: आपल्याला कुक्कुटपालन परवडतं का, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: परवडतं ना, 100%.
1: आता ज्यांना काही आता पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा आहे, परवडण्यासाठी त्यांनी कष्ट असेल, नियोजन असेल, व्यवस्थापन असेल, तर या संदर्भात काय तुम्ही मार्गदर्शन कराल?
0: कष्ट करावंच लागतं, कष्टाशिवाय काहीच नाही. शून्यापासून करा तर मोठं होत असते
1: निश्चित. अनिल अगतराव ढोबळेजी, आपण जे ब्रॉयलर कुक्कुटपालन सुरू केलं आहे 500 पक्ष्यांपासून, ते आता जवळपास 8,000 पक्षी तुम्ही सांभाळताय आणि सगळ्यात पोल्ट्री तुम्ही भाड्याने घेऊन स्वतः त्याचं व्यवस्थापन करताय, अत्यंत खूप जबाबदारीचं काम आहे. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जेव्हा त्या पोल्ट्री व्यवसायात घुसतो, खूप व्यवस्थापन, जीव सांभाळायचा असतो, पक्षी सांभाळायचा असतो, आणि विक्री होईपर्यंत पैसा आपल्या हातात येत नसतो. इथपर्यंत जे नियोजन आहे पोल्ट्रीमध्ये, खूप तुम्ही धाडसाने ते सुरू केलं आणि त्यातून तुम्ही आज चांगल्या प्रकारे व्यवस्थित उभा राहिलात आणि आपलं जे नियोजन आहे, आपलं जे व्यवस्थापन आहे कुक्कुटपालन मध्ये, निश्चितच यशस्वी आहे. यातून आपल्याला 4 पैसे तर मिळतातच, परंतु खचून न जाता या व्यवसायात तुम्ही टिकून आहात आणि भविष्यात देखील तुमचा हा व्यवसाय वाढत जाऊ. ब्रॉयलरच नव्हे तर तुम्ही भविष्यामध्ये लेअर पोल्ट्री सुद्धा सुरू करावी अशी आकाशवाणीच्या वतीने तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि या व्यवसायात तुम्ही निश्चित भविष्यातही यशस्वी व्हाल अशी आशा करूया. दिलेल्या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला.
0: धन्यवाद सर.
1: आताच आपण ब्रॉयलर कुक्कुटपालन याविषयी मुक्काम पोस्ट 13 तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतकरी अनिल अगतराव ढोबळे यांची मुलाखत ऐकली. मंडळी, घरशिवार हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर ऐकत आहात.
2: कुठवर बाई थांबायचं हे पा.

0: सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात आपण ऐकलं लोकगीत. संगीतकार होते अशोक पत्की. मंडळी, आपला घरशिवार कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया मधुमेह कारणे लक्षणे आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर तानाजी लाकाळ यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतोहो नमस्कार. श्रोतोहो, आपला देश मधुमेही रुग्णांची जागतिक राजधानी बनला आहे. आपल्या देशामध्ये मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच्यामागची कारणं काय, मधुमेह झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, औषधोपचारांच्या बाबतीत किती सावधानता बाळगायला पाहिजे, आपला आहार, आपला विहार आणि मधुमेहाचा एकूणच शारीरिक स्वास्थ्यावर होणारा दुष्परिणाम काय, या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हाला करून देण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी लाकाळ यांना. डॉक्टर तानाजी लाकाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून धाराशिव शहरात रुग्णसेवा बजावत आहेत. याच अनुषंगानं आता मानवी आरोग्याशी संबंधित मधुमेह या अत्यंत दूरगामी परिणाम करणाऱ्या आजाराविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. डॉक्टर तानाजी लाकाळ सर, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर साहेब, आपला देश मधुमेही रुग्णांची जागतिक राजधानी झाला आहे.
2: तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण मधुमेहाचं प्रमाण आपल्या देशामध्ये फार जास्त आहे. जवळपास 8 ते 10 कोटी एवढी रुग्णांची संख्या आहे. आपण जर त्याचा प्रिव्हॅलन्स बघितला तर जवळपास 10 ते 11% म्हणजे प्रत्येक 10 व्यक्तीमागे एकाला डायबिटीस किंवा मधुमेह आहे. आणि त्यातल्या 50% लोकांना तर त्याचं निदान झालेलं नाही, त्यांना माहितीच नसतं की त्यांना डायबिटीस आहे. म्हणजे अशा प्रकारे एवढ्या जास्त प्रमाणात आपल्या देशामध्ये मधुमेहाचं प्रमाण आहे.
1: डॉक्टर तानाजी लाकाळ सर, याची लक्षणं जाणवत नाहीत का?
2: यामध्ये कसं आहे की त्याची लक्षणं जी आहेत ते उशिरानं माहीत होतात. टाईप 2 डायबिटीसची लक्षणं जी असतात ते फार उशिरानं जाणवतात, ज्यावेळेस त्याचे कॉम्प्लिकेशन्स वगैरे होतात. म्हणजे पायाचे नसा खराब होणं, डोळ्याचे पटलं खराब होणं किंवा सारखं इन्फेक्शन होणं, वजन कमी होणं, ही अशी लक्षणं अगोदर येतात. त्याच्या फार दिवसापूर्वी त्या व्यक्तीला डायबिटीसची सुरुवात झालेली असते, परंतु लक्षणं उशिरानं येत असल्यामुळं लवकर त्याचं निदान होत नाही. तर यामध्ये डायबिटीसचे जे आपण प्रामुख्यानं जे लक्षणं म्हणतो ते लक्षणं असे असतात की सारखी तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे आणि जे इन्फेक्शन म्हणतो आपण संसर्गजन्य आजार असतं, सर्दी खोकला किंवा इतर ताप, लघवीचे इन्फेक्शन्स जे असतील हे इन्फेक्शन्स नेहमी होतात. तर अशा लोकांनी काय होतं की बरेचसे लोक दुर्लक्ष करतात, ओव्हर द काउंटर गोळ्या वगैरे घेतात आणि तपासण्या केल्या जात नाहीत, आणि तपासण्या न केल्यामुळं त्या पेशंटला मधुमेहाचं निदान होत नाही. तर निदान करण्यासाठी त्या रुग्णानं किंवा अशी काही लक्षणं असतील तर त्यांनी रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर साहेब, घरगुती उपचार मधुमेहाच्या बाबतीत याची व्याप्ती खूप मोठी आहे, कारण अमुक गावात एक औषध मिळतं, तमुक बी खाल्ल्यानंतर असा असा शुगर कंट्रोलमध्ये येते आणि त्याचे ते दाखले देतात, त्याचे ते अनुभव सांगतात. पण एके ठिकाणी असं वाचण्यात आलं की हे क्षणिक अनुभव असतात किंवा हे क्षणिक परिणाम असतात, परंतु भविष्यात मात्र त्याचे धीर गंभीर दुष्परिणाम असतात. हे खरं आहे?
2: हां, बरोबर आहे तुमचं. आताच आपण जागतिक आरोग्य दिन साजरा केला, तर ह्या जागतिक आरोग्य दिनाची थीम होती टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी विज्ञानाची कास धरा. तुम्ही जे सांगताय की आता हा डाय

0: डायबिटीस कशामुळे होतो की बऱ्याचशा आपल्या लोकांमध्ये जे मिसकन्सेप्शन आहे की साखर जास्त खाल्ल्यानं डायबिटीस होतं. डायबिटीस हा साखर वाढल्याचा आजार आहे, परंतु त्यामध्ये इन्सुलिनचा फार महत्त्वाचा उपयोग असतो. आणि त्या इन्सुलिनचं काम काय असतं की ती एक चावी आहे समजा, त्या चावीनं पेशीचं कुलूप उघडणं आणि जे रक्तातली साखर आहे ती पेशीमध्ये ढकलणं, आणि त्यामुळं ते जे साखरेचं जे आहे ते आपल्या शरीराला जी ऊर्जा लागणार आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या प्रक्रिया चालू असतात, आपलं हृदय चालू असतं, फुफ्फुस चालू आहे, किडनी चालू आहे, आपल्या त्वचा आहे, डोळे, ह्या सर्व गोष्टीला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा पोचवायचं काम हे साखर करत असते. परंतु ही इन्सुलिनचं जर काम कमी झालं, इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं किंवा इन्सुलिनचं रेझिस्टन्स आला, तर हे साखर जी आहे ती पेशीमध्ये जाणार नाही आणि ती रक्तात साठत जाते आणि रक्तातल्या वाढलेल्या साखरेमुळं डायबिटीस होतं.
1: आरोग्य बळीराजाचं या सदरात आत्ताच आपण मधुमेह कारणे लक्षणे आणि घ्यावायची काळजी याविषयी डॉक्टर तानाजी लाकाळ यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. मंडळी यानंतर ऐकूया प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 13 जून 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी उद्या 5 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्याचं कमाल तापमान असेल 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 24 अंश सेल्सिअस. उद्या आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 75% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 37%. वाऱ्याचा तासी वेग 19 किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल. मंडळी हा होता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 13 जून 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज.
2: हरित क्रांतीचा वसा घेऊन धवल क्रांतीचा विडा उचलून बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 ऐकत रहा घरशिवार आणि किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: मंडळी याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. पुन्हा आपण भेटूया येत्या सोमवारी संध्याकाळी 7:30 आपला घरशिवार याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
2: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण,
3: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये,
2: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसू मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना।
3: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट।
4: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली बारशी, फॅशन, विश्वास आणि आपुलकी।

श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।

0: उंच घे भरारी कर मोकळे मनाला भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया नारी युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर.
1: मधुर स्वरांच्या गाण्यांची आरास हिणारी उद्घोषणांनी प्रारंभ करते नभोवाणी. ध्वनी तरंगांच्या लहरीवरती मनामनावर राज्य करते माझी धाराशिव आकाशवाणी.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉ TV सोमनाथन यांनी आज नीट फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं. त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येओल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्य

0: सभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेले 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहर ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं, असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या 2 गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम

0: निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे हे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. तत्पूर्वी ऐकूया.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
1: श्रोते हो, ऐकूया लोकरंग. या कार्यक्रमात कुलस्वामिनी आराधी मंडळ नायगाव पाडोळी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकरंग या कार्यक्रमात कुलस्वामिनी आराधी मंडळ नायगाव पाडोळी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: किस्मत हमसे खुद से हम।
1: किशोर कुमार की आवाज थी और फिल्म का नाम था

आपण ऐकलत ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत, सपना अवस्थी आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरात. चित्रपट होता दिल से. श्रोते हो.

कार्यक्रमात आता ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. अनु मलिक आणि हेमा सरदेसाई यांच्या स्वरात. संगीत आहे अनु मलिक यांचं आणि चित्रपट आहे जानम समझा करो.

0: चलती है कानों से पारा चलती है।
1: आपण ऐकलत जुडवा या चित्रपटातील अभिजीत आणि पौर्णिमा यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत। संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी। श्रोते हो, आपण ऐकताय बॉलिवूड धमाका आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेलं भैरवारून यांचं गीत। गात आहेत उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती। चित्रपट आहे बंधन।

आपण ऐकलत प्यार किया तो डरना क्या या चित्रपटासाठी कमाल खान यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. गात आहेत सोनू निगम आणि सहकारी. चित्रपट आहे मुझे कुछ कहना है.

आपण ऐकलत कभी खुशी कभी गम या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि सुनिधी चौहान, उदित नारायण, सुदेश भोसले, आदेशी श्रीवास्तव आणि अमिताभ बच्चन यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत दिलं होतं आदेशी श्रीवास्तव यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली कुछ कुछ होता है या चित्रपटातील समीर यांची गीतरचना. गात आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती.

श्रोते हो, या गीताबरोबरच बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या, त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या, आणि 11:10 सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया हिंदीतून बातम्या.